बहुबलधारिणी नमामिता।

भगवंताच्या कृपेनुच संसारातली दुःख पैसता आणि मनांच्या इच्छा पुराय जाता. त्याच्या भक्तीत दृढ विश्वास दोरिया, नामस्मरणान आमचे जिरूत जिवीत सारूया.

आमचे आचरण शुद्ध दौरूया, सगळ्यामध्ये त्या भगवंताची अनुभूती बाळगूया, अंतर्मनातले प्रेमभावना, नामस्मरण, ध्यान हातून मिळपी भगवंताचा साक्षात्कार आमच्या जीवितांना मी घेऊया.

भगवंताची श्रद्धा दवरून शिष्टाचारान सगळ्यांक आपलेशे करूया. अडचणीच्या काळात एकमेकांक साथ दिवया, एकसरान रावया, देशाची उदरगत करपाक सदांच सुटूया. सगळीं मिळून आता गाऊया देशभक्ती गीत.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आता तुमकां ओळख करून दिता आमच्या आयज वितरपाच्या उरिल्ल्या कार्यावळी विशीं. सातारा पांच मिनटांचे शुभप्रभात हातून दिन विशेष आसतले. आयच्या दिसाचे खाशेलपण तशेंच आयज ब्रेस्तार म्हणटकीर आयकुया. सातारा 30 मिनटांचेर वीर जवान ही कार्यावळ हातून आयज मुलाखत तुमकां आयकूंक मेळटली रिटायर्ड सुभेदार मेजर श्री श्रीकांत सावंत हांची. 8:50 हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ, चित्रसंगीत, मराठी गीतां आयकूंक रावात. 9:30 10:05 आस्वाद घेयात कातारांचो.

ऐकपनो सातवरा 5 मिनटाचे शुभप्रभात हातून दिन विशेष आसतले. तशेंच सातवरा 30 मिनटाचे वीर जवान ही कार्यावळ आसतली. हातून मुलाखत ऐकूया रिटायर्ड सुभेदार मेजर श्री श्रीकांत सावंत हांची. 8:50 हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत. मराठी गीतां ऐकूंक रावात 9:30. 10:05 आस्वाद घेयात कातारांचो. साडेधांक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीन किर्ती कुमार हांच्या सतार वादनान तुमकां आयकूंक मेळटलो राग रामकली. 11:05 गातार हेमिरा दिल. 11:30 NCERTची प्रायोजित कार्यावळ उमंग.

0: आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेवच्या लवल्या मुली येतात. सकाळची 7:07 आणि 12 सेकंद जातात. शुभप्रभात ऐक बनो.
1: प्रभातम प्रभातम.

0: आईच्या दिसाचे खाशेल पण तशेच वीर जवान ही वळेरी हातून तुमका आयकूंक मेळटली. आयज मुलाखत रिटायर्ड सुभेदार मेजर श्री श्रीकांत सावंत हांची. तर जाणून घेऊया आयच्या दिसाचे खाशेलपण दिनविशेष.
1: दिनविशेष

0: नोंद करता. मुंबय शेअर बाजाराची सुरवात आयच्या दिसा जाल्ली. 9 जुलय 1873 वर्सा एका वडाच्या झाडा सकल या शेअर बाजाराची सुरवात जाली अशी नोंद आसा. आयचेच दिसा 1874 वर्सा इंग्लंडांत हाऊस ऑफ कॉमन्स हांगा एक माजर सभाघरांत भितर सरिल्ल्यान कामकाज थांबिल्ले. तर विंबल्डन चॅम्पियनशीप सुरू जाल्ली तो दीस आयचोच 9 जुलय 1877 वर्सांतलो. डॉ डॅनियल हेल हांणी जगांतली पयली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो हांगा यशस्वी रित्या केली आयचे दिसा 1893 वर्सा. तर 1951 वर्सा भारताची पयली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध जाली. वाघ हो भारताचो राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलो तो दीस आशिल्लो आयचो 9 जुलय 1969. आयचेच दिसा 2000 वर्सा अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस हाणें विंबल्डन टेनिस स्पर्धेंत 7वे फावट 13वी ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकयलें. आनी रॉय इमर्सन हाचो 12 ग्रँड स्लॅम विजेतेपदाचो विक्रम ताणें फाटीं उडयलो. 9 जुलय 2011 हे दिसा सुदान राष्ट्रांतल्यान दक्षिण सुदान ह्या नव्या देशाची निर्मिती जाली. 9 जुलय 1689 हे दिसा जल्मल्ले फ्रेंच लेखक एलेक्सीस पिरॉन. तर जर्मन लेखक योहान निकोलास गोल्स हांचो जल्माचो दीस आयचोच 1721 वर्सांतलो. शिवपाचें मशीन हाचे संशोधक एलियास होव हांचोय जल्म आयच्याच दिसाचो 1819 वर्सांतलो. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हालगडे प्रचारक रामभाऊ म्हाळगी हांचोय जल्म आयचोच 9 जुलय 1921 ह्या दिसाचो. नामनीचे चित्रपट दिग्दर्शक निर्माते आनी अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण जांकां गुरुदत्त म्हूण वळखतात तांचो जल्माचो दीस आयचो 1925 हे दिसा तांचो जल्म जालो. प्यासा, कागज के फूल, साहब बीवी और गुलाम अशे अजरमर चित्रपट तांणी दिग्दर्शीत केले. उदयशंकर आर्ट अकादमी अल्मोडा हांगा नृत्य शिक्षण आनी प्रभात फिल्म कंपनीन चित्रपट निर्मितीचे धडे घेतल्या उपरांत लाखाराणी ह्या चित्रपटांत भूमिका करत पयलेच फावट गुरुदत्त हांणी दिग्दर्शन सहाय्य दिले. ताचे उपरांत 1953 वर्सा बाजी ह्या फिल्मांतल्यान नायक म्हणून ते मुखार आयले. ताचे उपरांत गुरुदत्त फिल्म्स हे बॅनर तांणी तयार केले आनी आर पार सारख्या फिल्माची निर्मिती तांणी केली. ताचे उपरांत तांचो सीआयडी, कागज के फूल अशे फिल्मां गाजपाक लागली. फिल्मां म्हळ्यारच जगपाचो एक भाग असो आदर्श दवरीत गुरुदत्त हांणी फिल्म दुनियेंत काम केले. आयज तांचो जल्माचो दीस. आयचेच दिसा जल्मल्ले नोबेल पारितोशीक विजेते अमेरिकन भौतीक शास्त्रज्ञ बेन मॉर्टलसन. तर भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के बालचंद्र हांचोय जल्म आयच्याच दिसाचो 9 जुलय 1930 वर्सांतलो. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 9 जुलय.
1: दिन विशेष.

ऐकमनो पावस नेटान पडूंक लागला. सगळीकडे पाचवी चार चादर पातळिल्ले सैम जाला. पाचवो चार मनभुलवणो सैम मनाक नवी उर्बा दिता न्हय. दिसाचे जाले पण रातचे वातावरणही पळयले जाल्यार पावसान सगळीकडे थंडसाण पातळिल्ली आणि सगळीकडे वातावरण पण थंड. ह्या वातावरणान सगळीकडे वातावरण थंड आणि या वातावरणान खंड घालता ते म्हळ्यार एकतर बेबे आणि दुसरे कोण जाणा तुम्ही? हय, रातकिडे. रात जाली की रातकिड्याच्या आवाजान सैम सगळो गाजून वता. रातच्या काळखान ताचे चलपी गुंजन आणि तातून गाजिल्ले सगळो सैम. तर तुम्ही जाणा हे रातकिडे आवाज कसे काढता ते जाणून घेऊया ह्या गीता उपरांत.

0: जगमगा जहां।
1: आणि पावसातली एक खाशेली गजल म्हणजे काजुल्याचं उजवाड. काजुल्याच्या उजवाडान सैमाचं एक चमत्कार डोळे दिपून उडयता. कवी मनाक नवी कवना सुचता, निर्शिल्ल्या मनाक नवी आशा मेळटा.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंद्रवाला मी उलयता आता बरोबर 7:25 ऐकूया प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी देवश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. पर्यटन मंत्री रोहन खवटे, हरडोनचे आमदार कार्लोस परेरा आनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोंबुर्पा झऱ्याक पुनर्जिवीत करपाच्या कामाची पळोवणी केली. ह्या पळोवणे वेळार मंत्री खवटे हांणी कामाचो नियाळ घेतलो. जाल्यार पोंबुर्पा झऱ्याक पुनर्जिवीत करपाचे काम 15 ऑगस्ट 2026 मेरेन पुराय करपाचो आदेश हे वेळार मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांक दिल्या. झऱ्याची मूळ वास्तुकला, पारंपारीक सौंदर्य आनी सैमीक महत्व सांबाळून पर्यटकां खातीर हे स्थळ आनीक आकर्षक करपाचो उद्देश आशिल्ल्याचे मंत्री खवटे हांणी ह्या कामाची पळोवणी केल्या उपरांत म्हणला.
2: स्प्रिंग स्वदेश दर्शन 2.0 अंडर जे कामाक घेतिल्ले ताजे इन्स्पेक्शनाक आम्ही हांगा आयले. एक आल्दोनचो एक सारको महत्वाचो जागो जे हातूंतल्यान जाणटे नेणटे भुरगे सगळे येतात आणि वापरतात. आज लोकांक नेचरा बरोबर रावता असताना असल्या जाग्यांक अस्तित्वात परत हाडप आणि पूर्ण तरेन रिनोव्हेट करप विथ द रिक्वायरमेंट कॅफेटेरिया जावं, विविंग स्पॉट जावं, टॉयलेट ब्लॉक जावं, चेंजिंग रूम जावं, स्वतः जंय स्प्रिंग आसा ते पोंबुर्पा स्प्रिंगेचे बरे ब्युटिफिकेशन जावं, हे सगळे अस्तित्वात काम चालू असा. 15 ऑगस्टच्या पहिली ही सुवात आम्ही इनॉग्रेट करून लोकार्पण करतले.
1: विधानसभा वेंचणुके खातीर उत्तर गोंयांतल्या विधानसभा मतदारसंघा खातीर वापर जावपी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनाची पहिल्या पावण्यावेली तपासणी 3 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2026 मेरेन जातली. वेंचणुके खातीर जिल्हो वेंचणूक वेवस्थापन आराखडो तयार जातलो. उत्तर गोंयचे जिल्होधिकारी अंकित यादव हांचे फुडारपणाखाला बसका जाली. हे बसकेत विधानसभा वेंचणुकीच्या तयारीविशी चर्चा जाली अशी माहिती जिल्होधिकारी अंकित यादव हांणी दिली. वेंचणुके खातीर ईव्हीएम मशीनां, कायदो सुव्यवस्था, मनीसबळ, वेंचणुकेचे साहित्य, पोस्टल बॅलेट, येरादारीची व्यवस्था, स्ट्रॉंग रूम, वेंचणूक अधिकारी आनी कर्मचाऱ्यांक प्रशिक्षण हाचे विशीं चर्चा जाली. जापसालदारकीचे वाटप तशेंच आवश्यक ती कामां पुराय करपा खातीरची डेडलायन निश्चित जाली. संबंधित खात्याकडे बसका घेऊन समन्वय साधपाविशी आवश्यक त्यो सुचोवण्यो जारी जाल्यो. सुटके झुजाऱ्यांच्या भुरग्यांक सरकारी नोकरेंत 2% आरक्षण दिवपी येवजणेक वर्साची मुजतवाड दिल्या. हे विशीची अधिसुचोवणी गृह खात्यान जारी केल्या. ही मुजतवाड 28 फेब्रुवारी 2027 मेरेन वा पात्र भुरग्यांक नोकरी मेळो मेरेन आसतली. हाका लागून मुजतवाड वर्सापरस चड तेप मेळूं येता. अर्थसंकल्पात दिल्ले आश्वासनाप्रमाण सुटके झुजाऱ्यांच्या भुरग्यांक सरकारी नोकरी मेळपा खातीर आरक्षण दिवपी येवजण 2013 जाहीर जाल्ली. 29 ऑगस्ट 2013 दिसा ही अधिसुचोवणी प्रसिद्ध जाल्ली. हाचे उपरांत हे येवजणेक मुजतवाड मेळत रावली. गोंय लोकसेवा आयोगामार्फत अ आनी ब गटातल्या अधिकारी पदां खातीर जायरात जारी जावन भरती जाता. रोस्टर पद्दतीन सुटके झुजाऱ्यांच्या पात्र भुरग्यांची निवड जाता. येवजणेखाला सुटके झुजाऱ्यांच्या 79 भुरग्यांची नोंदणी आसा. अखिल भारतीय कोंकणी परिषदेचो ह्या वर्साचो माधव मंजुनाथ शाणबाग जीवनगौरव पुरस्कार पुंडलीक नायक हांका फावो जाला. अखिल भारतीय कोंकणी परिषद आपल्या स्थापना दिसाच्या सुवाळ्याक माधव मंजुनाथ शाणबाग हांच्या नावान पुराय भारतभर कोंकणीचो वावर केल्ल्यांक जीवनगौरव पुरस्कार भेटयतात. साहित्यकार पुंडलीक बाब नायक हांचे कोंकणी चळवळी खातीरचे योगदान पुराय भारतभर आसा. तांणी केल्ल्या संघटन वावरा खातीर हो पुरस्कार तांकां भेटयता अशें अखिल भारतीय कोंकणी परिषदेची सरकार्यदर्शी स्नेहा सबनीस हांणी सांगलें. अखिल भारतीय कोंकणी परिषद ह्या वर्सा आपलो 88वो स्थापना दिन

0: आणि आता ऐकूया वीर जवान ही वळेरी.
1: आकाशवाणी पणजी, वीर जवान. नमस्कार आणि योगा. आकाशवाणी पणजी घेऊन येता निवृत्त जवानांच्या जीवितांचेर आणि कार्याचेर उजवाड घालपी मुलाखतींचेर आधारित वीर जवान. आयचे वीर जवान सुभेदार मेजर आणि हॉनररी लेफ्टनंट श्री श्रीकांत सावंत. तांचेकडे उलयतात होम गार्ड्साचे आदले कंपनी कमांडर, गोय पोलीस खात्याचे आदले जनसंपर्क अधिकारी आणि गोय सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे आदले माहिती अधिकारी श्री जॉन आगियार. वीर जवान.
2: आमचे आज गेस्ट असतात सुभेदार मेजर हॉनररी लेफ्टनंट श्रीकांत सावंत साहेब, जे इंडियन आर्मीच्या कोर ऑफ सिग्नल्सान आशिल्ले. ताणी खुबशा जागेचेर महत्वाचे काम केला इन कोर ऑफ सिग्नल्स आणि ते जॉईन झाले इन द रँक्स, म्हणजे सोल्जर म्हणून जॉईन झाले आणि ही रिच्ड अप टू द रँक ऑफ सुभेदार मेजर. म्हणजे खूप जणांना खबर अशी ना, आर्मीन वेन यू जॉईन अ सोल्जर तुका फर्स्ट प्रमोशन असता लान्स नायक म्हणून, म्हणजे एक पट्टी येतात खानाचेर, मागीर नायक म्हणून दोन पट्टी येतात, मागीर हवालदार तीन पट्टी येतात, ताज्या नंतर ज्युनियर कमिशन ऑफिसर जाता, म्हणजे एक स्टार येता खानाचेर वयर आणि पट्टी येता, मागीर दोन स्टारां येतात सुभेदार म्हणून आणि अशोक एम्ब्लेम येता विथ पट्टी, दॅट इज सुभेदार मेजर्स रँक. आणि आर्मी तुका एप्रिशिएट करता जे कोण बरे काम करता सुभेदार मेजर म्हणून. सुभेदार मेजर हो एक महत्वाचे पोझिशन इन द इंडियन आर्मी आणि बरे काम सुभेदार मेजर म्हणून जर करी तर तांकां हॉनररी कमिशन दितात, कमिशन ऑफिसर करतात एज. आणि आमचे आयचे गेस्ट तांकां सुभेदार मेजर हॉनररी लेफ्टनंट ही पदवी दिला, रँक दिला ड्यूरिंग हिज रिटायरमेंट. तर आमच्या मदीं असतात आज आमचे गेस्ट सुभेदार मेजर हॉनररी लेफ्टनंट श्रीकांत सावंत साहेब. वेलकम टू आवर स्टुडिओज.
3: नमस्कार. नमस्कार सर.
2: बरे आसले तुम्ही हांगा आयले, तुम्ही गावान बिचोलीचे, मागीर तुम्ही तुमचे शिक्षण आणि तुम्ही आर्मीन कसे जॉईन झाले, तुम्हाला इन्स्पिरेशन कसे मिळे, प्रेरणा कशी मिळी, हाच्या बद्दल सांगशात.
3: सर एक्चुअली हा बिचोले रावतालो आणि माझे एज्युकेशन 12th मध्ये कंप्लीट केलं आणि त्याच्या उपरांत माझे फादर ते आर्मी आशिल्ले आणि त्यांच्याकडून मला एक प्रेरणा मिळाली की माझे फादर 28 इयर्स कंप्लीट करून एज अ सुभेदार ते रिटायर्ड झाले. सो

0: हांवें एक इंट्रेस्ट घेवन तांकां सांगिल्लें की म्हाका बीन तुमी भरती केल्यार म्हाका एक इंट्रेस्ट आसा वचपाचो आर्मीन आनी देशाची सेवा करपाक म्हजी इंट्रेस्ट आसा इच्छा आसा. सो तेणी म्हाका गायड केला की ओके हांव तुका भरती करता. आनी तेन्ना कितें आशिल्लें रॅली. सो एक्चुली पणजेक सिग्नल कॉरेज आमच्या सिग्नल कॉरेजची एक रॅली आसली हांगा. ते रॅलीन म्हाका धाडलो सगळें गायड केले कशें भरती जावपाचे. एन्ड पयली भरतीच्या पयली हांवें म्हाजी फिजिकल फिटनेसार खूब लक्ष दवरलो. फिजिकल फिटनेस इज इम्पॉर्टंट फॉर जॉयनिंग आर्मी. सो आनी फर्स्ट टर्मात हांव सिलेक्ट जालो 6 नोव्हेंबर 1985 हांव जॉयन जालो आर्मीन सिग्नल कोरान पणजेक. आनी मागीर ते दिसाच आमकां शिफ्ट केले आमचे बेसीक ट्रेनींग ते मडगांव 3 MTR मडगांव आशिल्ले. सो 6 मंथाचे ते ट्रेनींग आमी आमचे सगळे कितें कितें सामान आसता ते घेवन पणजेच्यान आमकां मडगांवाक आयले. मडगांवाक आमी थंय जॉयन जाले थंय आमकां दवरले आनी थोडे थोडे आमकां एक फॅनरेज केले कशें कशें आसता. आनी आमचे ट्रेनींग स्टार्ट केले 6 महिन्या उपरांत आमचे ट्रेनींग सोंपल्या उपरांत आमी 1 महिनो लीव आमकां लीव दिली 28 डेज लीव कंप्लीट करून आमी मागीर आमचे ट्रेड ट्रेनींग आसता. ट्रेड ट्रेनींग आशिल्ले ते 3 TTR बांबोळी आमी ट्रेड ट्रेनींग आशिल्ले. आनी ते ट्रेड ट्रेनींग आमचे एक्चुली 1.5 वर्साचे आशिल्ले. सो ते ट्रेड ट्रेनींग कंप्लीट करून हांव 1988 फर्स्ट म्हाका पोस्टींग मेळ्ळी 25 DU रजौरी. आनी थंय हांव 1988 फेब्रुवारी म्हयन्यान हांव थंय जॉयन जालो.
1: रजौरी काश्मीरान न्ही?
0: हय रजौरी एक्चुली काश्मीरान.
1: ओके आनी तुमी म्हणल्यार तुमच्या बापाय कडल्यान तुमकां प्रेरणा मेळ्ळी टू जॉयन द आर्मी. बापूय खंयच्या रेजिमेंटान आशिल्ले?
0: बापूय इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल इंजिनियर इएमईन आशिल्ले ते. आनी तेणी एज अ सुभेदार रिटायर जाले.
1: तांचे बरोबर तुमी खुबशा जाग्यांचेर पोस्टींग जाली तेन्ना तुमी तांचे बरोबर आशिल्ले. खंय खंय आशिल्ली तांची पोस्टींग?
0: ना एक्चुली कितें आशिल्लें हांव मातसो लेट जेन्ना ते सर्विसीन आसले तेन्ना हांव घरा आसलो. चड टायम हांव तेंच्या वांगडा रावपाक म्हाका मेळूंक ना कितें. आनी ते आवट ऑफ तेन्ना आवट ऑफ इंडिया तेंचे ट्रान्सफर. सो तेका लागून आमी बिचोले आसले.
1: तुमी रजौरी पोस्टींग केले आनी खंय खंय केले तुमी पोस्टींग?
0: रजौरी केले सर एक्चुली हांव 13 युनिट हांव हांवें सर्व केले. 13 युनिट सगळे कावंट केल्यार इवन
1: मेन खंयचे अशे
0: मेन आशिल्ले तर फर्स्ट 25 DU आशिल्ले. त्याच्या उपरांत हांव एक आमचे आर्मीचे स्टॅटीक कम्युनिकेशन नेटवर्क एक न्यू रेजींग आशिल्ले आमकां ते. सो थंय आमकां ट्रान्सफर केले कित्याक आमचे ट्रेड तेंचे रिलेटेड आशिल्लो. सो भटिंडाक म्हाजी सेकंड ट्रान्सफर. त्याच्या उपरांत मागीर हांव ट्रान्सफर जाली अहमदाबाद. त्याच्या उपरांत मागीर आगरतला ट्रान्सफर जाली. आगरतला करून मागीर आमी येयले जम्मू काश्मीर. परतून म्हाका जम्मू काश्मीराक ट्रान्सफर केली 16 कोर इंजिनियरींग सिग्नल रेजिमेंट.
1: सिग्नलाचे इंडियन आर्मीन कितें म्हत्व आसा? एक्चुली मेन काम कितें सिग्नलाचे?
0: सर सिग्नल इज एक वन टायप इम्पॉर्टंट डिपार्टमेंट आर्मी.
1: गोंयान सिग्नल्स आसा म्हणून विचारले तुमकां कित्याक लोकांक खबर ना.
0: हय गोव्यान एक्चुली आमचे सिग्नल रेजिमेंट आहात ते सिग्नल ट्रेनींग सेंटर एक्चुली. सो आमचे 3 ट्रेनींग सेंटर हांगा गोव्यान आसा. एक 3 MTR मडगांव तेतून आमची सगळी आर्मीची बेसीक ट्रेनींग जाता मिलिटरी बेसीक ट्रेनींग. त्याच्या उपरांत मागीर टेक्निकल ट्रेनींग. ते टेक्निकल ट्रेनींग आसा ते बांबोळीम पोंडा एन्ड बांबोळीम म्हाका 2 TTR 5 TTR. सो 3 ट्रेनींग सेंटर आसा बांबोळी आनी पोंडा.
1: म्हणजे रोल कितें?
0: रोल म्हणजे कितें कम्युनिकेशन रिलेटेड आमकां जे ट्रेड आसता कम्युनिकेशन डायरेक्ट कोण घालूंक शकना आमकां पयली ते ट्रेनींग घेवचें पडटा. खंयचे खंयचे तुमी रेडियो इक्विपमेंट आसता तुमचे रेडियो इक्विपमेंट आसता तुमी कशें हँडल करतले. सपोज कितें फॉल्ट जालो जाल्यार तुमी कशें तेका फॉल्ट रेक्टिफाय करतले ते सगळे ट्रेनींग आसता आमचे. प्लस एज अ ऑपरेटर थोड्यांक ऑपरेटर ट्रेड आसता ते ऑपरेटरांक तेंकां सांग शिकयतात कशें ऑपरेट करपाचे इक्विपमेंट. आनी इवन लायनमॅन आसता लायनमॅनांक सुद्दां दाखयता ते कशें लायन लेईंग करपाचे कितले मिटर लायन लेईंग करपाचे कशें करपाचे ते सगळे ट्रेनींग आमचे हांगा दिता.
1: तुमचो रोल कितें आशिल्लो?
0: म्हाजो रोल आसलो एक्चुली हांव टेक्निशियन आसलो. टेक्निशियन इलेक्ट्रॉनीक रेडियो आनी

0: तेच्या सिमिलरली तेतून आनीक आमकां इक्विपमेंट हँडल करपाक सुद्दां आमकां आमची रिस्पॉन्सिबिलिटी आशिल्ली. सपोज कितें रेक्टिफाय फॉल्ट येयलो जाल्यार आमी रेक्टिफाय करतले, प्लस एस्टॅब्लिशमेंट कम्युनिकेशन एस्टॅब्लिशमेंट काम आमचेंच. खंय वचपाचे आसले ते गाडी घेवन आमचे ते वेहिकल माउंटेड सगळे इक्विपमेंट आसतले, आनी ते इक्विपमेंट घेवन आमी वीथ वेहिकल, फक्त एक वेहिकल, एक ड्रायव्हर आनी वांगडा दोग जाण, इतकेच आसता. ते घेवन आमी मागीर खंयची सपोज जी बटालियन कोणाक आमकां कम्युनिकेशन दिवपाचे आसा मोबायल ड्युरींग वॉर टायम एक्सरसायज टायम, तेन्ना आमी ती गाडी घेवन थंय वयता आनी मागीर तांकां कम्युनिकेशन एस्टाब्लीश करता.
1: इंडियन आर्मीन इन्फंट्री रेजिमेंट आसात, दे आर फायटर्स, पूण सिग्नल फायटर्स रेजिमेंट न्ही, इट इज अ कोर,
0: इट इज अ कोर,
1: आनी कम्युनिकेशन बॅकअप दिता तो आर्मी. पूण तुमकांय फायटिंगाचे ट्रेनिंग दिता काय, कॉम्बॅट ट्रेनिंग दिता
0: काय,
1: इन एमर्जन्सी तुम्ही फायटिंग करता?
0: ऑफकोर्स सर, सेल्फ प्रोटेक्शन तर असपास जाय, म्हणून ते ट्रेनिंग आमकां सुद्धा घेवचे पडटा. जी आमची बेसीक मिलिटरी ट्रेनिंग असता तेतून आमकां जे आमचे बेसीक प्रोटेक्शन जे रायफल असता एलएमजी असता तेची ट्रेनिंग आमकां दिता.
1: ड्युरिंग कॉम्बॅट प्रत्येक सेक्शना बरोबर एक वायरलेस ऑपरेटर असता,
0: असता सर,
1: तो कॉल ऑफ सिग्नल्स,
0: कॉल ऑफ सिग्नल्स.
1: अपार्ट फ्रॉम कम्युनिकेशन कितें आनी रोल असता सिग्नलाचो?
0: कितें इन्सिडेंट जाले जाल्यार तांकां सेफ्टी आमी मॅनपॉवर थंय एक सपोज एक बटालियन फायटींग बटालियन जर फॉरवर्ड गेली जाल्यार आमची जी आर्मी आमची जी सोल्जर आसतात ते सगळे पोस्ट रिस्पॉन्सिबिलिटी घेता पोस्टाची, तेंच्या ते सगळे पोस्ट आमीच हँडल करता कशे कशे करपाचे, कित्याक आमी थंय आसता स्टॅटिक.
1: तुम्ही आर्मीन फ्रॉम सकल सकल सोल्जर टू ज्युनियर कमिशन ऑफिसर पर्यंत पावले, गॅझरीड ऑफिसर, आनी ताचे नंतर तुम्ही मागीर तुमकां ऑलरेडी कमिशन दिले क्लास वन गॅझरीड ऑफिसर. फ्रॉम कितली वर्सां सर्वीस जाली तुमची?
0: माझी एक्चुअली सर्वीस झाली 34 इयर्स.
1: आणि खंयच्या वर्सा तुमकां जेसीओ मेळ्ळे सुबेदार, नायब सुबेदार रँक?
0: नायब सुबेदार रँक म्हाका 21 इयर्स.
1: फ्रॉम सोल्जर टू जेसीओ ची तुमची सफर हाजे बद्दल कितें सांगशात?
0: सोल्जर टू जेसीओ सर खूप सॅक्रिफायस करचे पडटा आर्मीन, आणि ते सगळे करूंक शकना. तेतून एक तुमची समर्पणाची भावना असपाक जाय देशाक सर्व करपाची, कित्याक सगळे फूल सर्वीस करून वतला, जो इंटरेस्टेड असता ज्याच्यात सर्वीस करपाची भावना असता तोच वयता, आणि जे जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम फेस करून फुडें वचपाक जाय. इवन तुम्ही डे टायमाक तुमकां फूल तुमचे ट्रेनिंग मेळटली, ट्रेनिंग मेळून नायटीक परत तुम्ही ड्युटी, ते पण जबाबदारी आमचीच असता. त्याच्या उपरांत मागीर एक टीम, सो एक टीम जी असता आमची, ती टीम आमकां एक मोटिवेट करता फुडें वचपाक, कशें आमी फुडें काम करपाचें, आनी एक टार्गेट आसता हे टार्गेट टू अचीव करपाक जाय. ते टार्गेट अचीव करता करता आमी फुडें वयता, आनी जी टार्गेट पळोवनच आमी फुडें वयता, कितें जे कितें आमकां काम मेळटा न्हू ते आमी करता.
1: जेसीओचो रोल कितें?
0: जेसीओचो इम्पॉर्टंट रोल म्हणजे जे ऑफिसर्स अँड सोल्जर्स जे जवान असता ते जवानाच्या भितर एक बरो भाईचारो एक कॅमरेडरी असपाक जाय तिची, आणि कितें जवान डायरेक्ट ऑफिसराक इंटरेक्ट करिना केन्ना. जवानाचो कितें प्रॉब्लेम असता तो एक जेसीओ जवान ऑफिसरा मेरेन पळयता जे जे कितें प्रॉब्लेम असता, आणि एक ऑफिसर्स
1: इट इज अ लिंक.
0: येस सर, इट इज अ लिंक
1: बिटवीन द जवान्स अँड द
0: ऑफिसर. सो एक त्यांचा मोराल असता, तो मोराल अप करून ते ऑफिसरां आणि जवानाचे किती तरी प्रॉब्लेम असतात जर त्यांचे प्रॉब्लेम त्यांना सांगपाचो ऑफिसरांना सांगपाचो.
1: तुम्ही आर्मीन म्हणतात तुमका ड्युटी 24 आवर्स अशी असता किंवा तुमका कंटिन्युअस ड्युटी अशी पडता केन्ना केन्ना?

गाडयेंतले इक्विपमेंट आहा, बॅटरी आहा, सगळे रिमूव्ह करूया आणि उचलून वयर येऊया. आणि ते काम आम्ही इतके फास्ट केले, सगळे गाडयेंतले जे जे आमकां गरज असली इक्विपमेंट कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करपाक, सगळे रातचो रात आम्ही वयर शिफ्ट केले. आणि कोणाचे आमकां सपोर्ट कोणाचोच ना, आणि त्यांना मोबाईल नसलो, बाबा आमकां तुम्ही सपोर्ट करा, मातशे प्रॉब्लेम झालो, कोणाक सांगपाक आमच्याकडे चान्स किदेंच नसलो. सो त्या टायमार आम्ही रातचे सगळे आमचे इक्विपमेंट ऑलमोस्ट 10 ते 15 डिवायसीस असतात, ते एका माणसाक उचलपाक खूप प्रॉब्लेम. तरी असताना आम्ही तिघा जणी ते वयर हेले, आणि वयर वचून मागीर अँटीना इरेक्शन करूक जाय असले, त्यांना हायड्रॉलिक ना, त्यांना आता ते न्यू टाईप हायड्रॉलिक, त्यांना ग्राउंड ग्राउंडवर अँटीना

0: गाडयेंतले इक्विपमेंट आहा, बॅटरी आहा, सगळे रिमूव्ह करूया आणि उचलून वयर येऊया. आणि ते काम आम्ही इतके फास्ट केले, सगळे गाडयेंतले जे जे आमकां गरज असली इक्विपमेंट कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करपाक, सगळे रातचो रात आम्ही वयर शिफ्ट केले. आणि कोणाचे आमकां सपोर्ट कोणाचोच ना, आणि त्यांना मोबाईल नसलो, बाबा आमकां तुम्ही सपोर्ट करा, मातशे प्रॉब्लेम झालो, कोणाक सांगपाक आमच्याकडे चान्स किदेंच नसलो. सो त्या टायमार आम्ही रातचे सगळे आमचे इक्विपमेंट ऑलमोस्ट 10 ते 15 डिवायसीस असतात, ते एका माणसाक उचलपाक खूप प्रॉब्लेम. तरी असताना आम्ही तिघा जणी ते वयर हेले, आणि वयर वचून मागीर अँटीना इरेक्शन करूक जाय असले, त्यांना हायड्रॉलिक ना, त्यांना आता ते न्यू टाईप इले हायड्रॉलिक, त्यांना ग्राउंड ग्राउंडार अँटीना इरेक्शन आहात ती तुम्ही तुमकां दाखवूंक जाय. आणि फर्स्टली तुमकां तुमचे फिजिकल फिटनेस, फिजिकल फिटनेसाचे तुम्ही
1: भर दिवपाक जाय,
0: भर दिवपाक जाय तुमचे स्टॅमिना, तुमचे डेली रनिंग, कित्याक आर्मीन फिजिकल फिटनेस खूप गरजेचे आसा. आणि
1: आणि देशाक तुमची गरज असा,
0: देशाक गरज असा, आणि देशाक तुमच्या कडल्यान किती तरी एक्सपेक्टेशन आहा तुमच्या कडल्यान, वा येस हो एका आम्ही भरती केलो, किती तरी देशा खातीर किती तरी करतलो. आणि जर तुमका दिसता एक सोल्जर तुम्ही, तर आता सध्या स्कीम सगळ्यांना खबर असा, अग्निवीर असा, रॅली असता, सपोज तुम्ही ऑफिसर लेवलाक वचून तुमका खबर असा एनडीए, सीडीएस, तुम्ही प्रिपरेशन आतापासून स्टार्ट,
1: एसएसबी,
0: एसएसबी, ते आतापासून तुम्ही स्टार्ट करपाचे.
1: खूप बरे असले तुम्ही मुद्दाम आले, सुब्दार मेजर ऑनरेबल लेफ्टनंट श्रीकांत सावंत साहेब, आमच्या आयकुप्यांक तुम्ही तुमचे अनुभव सांगले, शिकपासारख्यो दोन गोष्टी सांगल्यो, देखून आकाशवाणीच्या वतीन तुमकां देव बरें करूं.
0: थँक्यू, नमस्कार, नमस्कार.
1: जय हिंद,
0: जय हिंद.

0: वीर जवान, आयचे वीर जवान सुभेदार मेजर आनी हॉनररी लेफ्टनंट श्री श्रीकांत सावंत, तांचे कडे उलयताले श्री जॉन आगियार. वीर जवान संकल्पना श्री जॉन आगियार, प्रस्तुती उषा योगराज नाईक, निर्मिती पालो डॉक्टर साईश देशपांडे, कार्यक्रम अधिकारी दामोदर आठलेकर आणि संजय पुनाळेकर. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आमच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: ऐकपनो वीर जवान ही खरेवळणीक दिसत मी ऐकली.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात के मुखेल खबरो. विधानसभा वेंचणुके खातीर उत्तर गोंयांतल्या विधानसभा मतदारसंघा खातीर वापर जावपी इलेक्ट्रॉनिक वॉटिंग मशिनाची पयल्या पांवड्यावेली तपासणी 3 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2026 मेरेन जातली. वेंचणुके खातीर जिल्हो वेंचणूक वेवस्थापन आराखडो तयार जातलो. उत्तर गोंयचे जिल्हाधिकारी अंकित यादव हांच्या फुडारपणा खाला बसका जाली. सुटके जुजाऱ्यांच्या भुरग्यांक सरकारी नोकरेत 2% आरक्षण दिवपी येवजणेक वर्साची मुजतवाड दिल्ल्याची अधिसुचोवणी गृह खात्यान जारी केल्या. ही मुजतवाड 28 फेब्रुवारी 2027 मेरेन वा पात्र भुरग्यांक नोकरी मेळ मेरेन आसतली. अखिल भारतीय कोंकणी परिषदेचो ह्या वर्साचो माधव मंजुनाथ शानबाग जीवन गौरव पुरस्कार पुंडलीक नायक हांकां फावो जाला. अखिल भारतीय कोंकणी परिषद आपल्या स्थापना दिसाच्या सुवाळ्याक माधव मंजुनाथ शानबाग हांच्या नांवान पुराय भारतभर कोंकणीचो वावर केल्ल्यांक जीवन गौरव पुरस्कार भेटयता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या ऑस्ट्रेलियन समपदस्थ एंथनी अल्बानीस हांचे कडेन आयज मेलबर्नात उलोवणी करतले. भारत आणि म्यानमार आणि द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याची चर्चा केली आणि द्विपक्षीय संवाद यंत्रणेखाला झालेल्या प्रगतीचा निहाळ घेतलो. वर्गात चढ सृजनशील परस्पर संवादात्मक आणि डिजिटल तंत्रज्ञानान सज्ज करपा खातीर गोयान अॅडॉब एक्सप्रेस फॉर एज्युकेशन उपक्रम सुरू केला.

0: President Donald Trump said ceasefire is over. And India's Arnav Paparkar creates history by becoming first Indian in 36 years to reach boys singles quarterfinals at Wimbledon Juniors 2026. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
2: प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल। ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन। इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय। आता सविस्तर बातम्या। तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले। आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार संरक्षण तंत्रज्ञान शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे। यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल। पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील। तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत। आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे। पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे। महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली। महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता। मंत्रिस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली। आज संध्याकाळी या मंत्रिस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे। भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं। भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली। दोनही देशांदरम्यान दहशतवाद अंमली पदार्थांची तस्करी शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली। किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली। या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे एआरडीई ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे। या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे। या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या सीएसआयआर यूजीसी नेट जून 2026 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे। परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे।

शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासन

शासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले ऑस्ट्रेलियन समपदस्थ एंथनी आल्बानीस हांचे कडेन आज मेलबर्नात उलोवणी करतले. भारत आनी म्यानमार हांणी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याचेर चर्चा केली आनी द्विपक्षीय संवाद यंत्रणेखाला जाल्ल्या प्रगतीचो नियाळ घेतलो. वर्गात चड सृजनशील परस्पर संवादात्मक आनी डिजिटल तंत्रज्ञानान सज्ज करपा खातीर गोंयान एडॉब एक्सप्रेस फॉर एज्युकेशन उपक्रम सुरू केला. विम्बल्डन ज्युनियर्स 2026 वर्षाच्या चल्यांच्या 19 सर्तीत उपांत्यपूर्व फेरी गाठून भारताच्या अर्णव पापारकरान इतिहास निर्माण केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले ऑस्ट्रेलियन समपदस्थ एंथनी आल्बानीस हांचे कडेन आज मेलबर्नात उलोवणी करतले. दोनी फुडाऱ्यांमदी जावपी उलोवपांत वेपार, संरक्षण, गंभीर तंत्रगिन्यान, शिक्षण आनी लोकांमदलो परस्पर संबंध हे म्हळ्यार खोलायेन सहकार्य करपाचेर भर दिवपाची शक्यता आसा. ह्या भेटीतल्यान भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीक नवी चालना मेळटली असो अदमास आसा. प्रधानमंत्री मोदी इंडिया ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम हातून वांटो घेतले आनी दोनी देशातल्या मुखेल उद्देग फुडाऱ्यांकडेन उलोवणी करतले. तशीच मेलबर्नात जावपी सामाजिक कार्यावळीत ते भारतीय समाजाकडेन संवाद साधतले. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्र्याच्या आमंत्रणाप्रमाण 3 दिसांच्या ऑस्ट्रेलियेक भोंवडेर आशिल्ले मोदी काल सांजवेळा मेलबर्नाक पावले. 3 राष्ट्रांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यार प्रधानमंत्री मोदी इंडोनेशियातल्या मेलबर्नाक पावले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हांचे वांगडा युनेस्कोच्या संवसारीक दर्जाच्या योगा काट्याच्या प्रंबनन देवळाक भेट दिली. देवळ संकुलाचे संवर्धन आनी जीर्णोद्धार करपा खातीर भारतान दिल्ल्या आदाराचे तांणी उपकार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुमार 12 शेंकड्यांच्या काळात हे भव्य दायज सांबाळपा खातीर इंडोनेशियाच्या लोकांचे उपकार मानतना म्हळे.
1: कार्ता के इस भव्य मंदिर कॉम्प्लेक्स अब जब हम पुनर्निर्माण का काम करने जा रहे हैं और ये यूनेस्को का वर्ल्ड हेरिटेज है, दुनिया के दूर दूर क्षेत्रों में कहीं पर भी जाए हमें कहीं न कहीं भारत की सांस्कृतिक विरासत के दर्शन होते हैं. ये पूरे साउथ ईस्ट एशिया का दूसरा सबसे बड़ा हमारी विरासत की पहचान है.
0: भारत आनी म्यानमार हांणी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याचेर चर्चा केली आनी द्विपक्षीय संवाद यंत्रणेखाला जाल्ल्या प्रगतीचो नियाळ घेतलो. भारत आनी म्यानमार हांच्यामदी जाल्ली 2 दिसांची 23वी राष्ट्रीय पांवड्यावेली बसका काल नवी दिल्लीत सोपली. आतंकवाद, बंडखोरी, अंमली पदार्थाची तस्करी, शस्त्रांची तस्करी, मनीस तस्करी, रानवटी जनावरांची तस्करी, सायबर गुन्यांव आनी हेर प्रकारच्या संघटीत गुन्यांवासयत आंतरराष्ट्रीय गुन्यांवांक आडावपा खातीर दोनी वटांनी सहकार्याचेर चर्चा केल्या अशें गृह मंत्रालयान सांगलां. तशेच गुप्त माहितीची देवाणघेवाण आनी अंमलबजावणी समन्वय वाढोवपाक तशेच सामायिक सुरक्षा आव्हानांक प्रभावीपणान तोंड दिवपा खातीर क्षमता निर्माण करपाचे उपक्रम हातांत घेवपाक दोनी वटेन मान्यताय दिल्या. शेतकारांचे हित संबंध राखपा खातीर केंद्र सरकारान तामिळनाडूतल्या शेतकाराकडल्यान खोपरा आनी तोतापुरी आंबे विकत घेवपाक मान्यताय दिल्या. हाका लागून उत्पादकांक बरे दर मेळटले आनी बाजारातल्या उतार चढावाक लागून सक्तीच्या विक्रीपासून तांकां राखण मेळटली अशें शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्रालयान सांगलां. तामिळनाडून सादर केल्ल्या प्रस्तावाचेर ही मान्यताय मेळ्या. ह्या मान्यतेखाला राज्यात 87,000 मेट्रीक टनावयर खोपरा विकत घेतले. पुराय खरेदी किमान आधार येवजणेखाला म्हळ्यार एमएसपी प्रमाण जातली. केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान हांणी अल निनोच्या संभाव्य परिणामाचेर उंचेल्या पांवड्यावेली नियाळ बसका घेतली. केंद्र सरकारान ह्या वर्सा एप्रिलात अल निनोचे आव्हान सोपोवपाची तयारी सुरू केल्ली. एल निनो मॉनिटरिंग सेल, क्रॉप वेदर वॉच ग्रुप, राज्य नियंत्रण कक्ष आनी नोडल अधिकाऱ्यावरवी पेरणी, पीक आनी बाजार परिस्थितीचेर नेमान नवो दर दवरतात अशें बसके उपरांत दिल्लीत पत्रकारांकडे उलयतना शिवराजसिंह चौहान हांणी सांगलें. तांणी शेतकारांक मके, बाजरी, मूग ह्या सारख्या अल्पकाळाच्या पिकांक प्राधान्य दिवपाचो सल्लो दिलो.
2: अच्छी बारिश से बोनी की संभावनाएं बढ़ गई है. अब बोनी और तेजी से होगी. कल तक 350,85,000 हेक्टेयर में बोनी हुई है. मानसून में देरी के कारण तुअर, सोयाबीन और कपास पर थोड़ा प्रतिकूल बोनी पर प्रभाव पड़ा है. अब किसानों को यह सलाह दी जा रही है कि इनकी जगह मक्का, बाजरा और मूंग जैसी फसल जो कम समय में आ जाती है उनकी बुआई को प्राथमिकता दें.
0: तंबाकू शेतकऱ्यांचे हितसंबंध राखपा खातीर

0: आनी तांचो आत्मविश्वास परतून मेळोवपा खातीर तंबाखू कंपनीक बेगोबेग किमान आधार दर ह्या दरान खरेदी प्रक्रिया सुरू करपाचे निर्देश आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी दिला. अमरावतीच्या सचिवालयातल्या अधिकाऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडेन तंबाखू खरेदी प्रक्रियेचो निगा घेतना मुख्यमंत्र्यान तंबाखूचे मोल दर किलोक 200 रुपया सकयल देंवचे न्हय अशें सांगलां. तशेंच कंपनीक लिलावाची प्रक्रिया जलद गतीन राबोवपाक सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. उत्तर प्रदेश सरकारान राज्यातल्या शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यां खातीर कॅशलेस भलायकी येवजण सुरू केल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी वाराणसी सावन मुख्यमंत्री शिक्षक नगदी वैजकी येवजण सुरू केली. हे येवजणे खाला 15 लाखापरस चड शिक्षकांक 5 लाख रुपया मेरेन वैजकीय संरक्षण मेळटले. हे येवजणेवरवी राज्यातल्या शिक्षकांक आणि त्यांच्या कुटुंबांक 5 लाख रुपया मेरेन कॅशलेस वैजकीय सुविधांचो लाव मेळटलो. राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीएन सीएसआयआर यूजीसी नेट जून 2026 खातीर परिक्षा शाराविशी आदीच माहिती दिवपी सिटी इंटिमेशन स्लीप जाहीर केल्या. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेक ही परिक्षा जातली. उमेदवारांक आपले नेमून दिले परिक्षा शार कळपा खातीर www.csirnet.nta.nic.in या अधिकृत संकेतथळावेल्यान आपली स्लीप डाउनलोड करपाची सूचना दिल्या. खासगी डेकोरेटराक अनाधिकृतपणान पहिल्या एसी विभागात प्रवेश दिल्या खातीर साऊथ सेंट्रल रेल्वेन एका तिकीट तपासणीसाक निलंबित केला. रेल्वेच्या म्हणण्याप्रमाण नंदीग्राम एक्सप्रेसात प्रवास करपी एका जोडप्यान आपलो पहिलो एसी विभाग सजोवपा खातीर ऑनलाईन खासगी डेकोरेटराची सेवा घेतिल्ली. ताणें विभागात केल्लो प्रवेश अनाधिकृत आशिल्लो आणि ही घडणूक सुरक्षेतली गंभीर त्रुटी म्हणून याविशी सविस्तर विभागीय चौकशी करपाचो आदेश दिला आणि चौकशीच्या निरीक्षणाचेर आधारून योग्य कारवाई करतले अशें रेल्वेन स्पष्ट केला. ब्रिक्स बायल मंत्र्यांची बसका आज कोचीत सोपता. या बसकेत वेगवेगळ्या देशातल्या मंत्र्यांनी काल थाराव्याच्या मसुद्याचेर चर्चा केली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाखाला पंचायती राज मंत्रालयान 2026 कोचीत ही बसका घडून हाडल्या. बायलां सशक्तीकरण आणि बायलांच्या फुडारपणाखाला उदरगती संबंधित मुखेल प्रस्नांचेर चर्चा करपा खातीर बसके आदी कोचीत ब्रिक्स बायलांचो कार्यपंगड बसका घेता. मंत्री बसकेचो संयुक्त थाराव आज सांजवेळा स्विकारपाची शक्यताय आसा. वर्गात चड सृजनशील परस्पर संवादात्मक आणि डिजिटल तंत्रज्ञानान सज्ज करपाखातीर गोयान एडोब एक्सप्रेस फॉर एज्युकेशन उपक्रम सुरू केला. या कार्यावळी खाला राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांक डिजिटल शिक्षण साधनांचो फुकट वापर करपाची सुविधा मेळटली. डिजिटल कुशळटाय आधुनिक शिक्षणाचो एक अविभाज्य भाग जावपाक लागला आणि एडोब एक्सप्रेस फॉर एज्युकेशन उपक्रमाचो हेत गोयातल्या शाळांनी ही कुशळटाय रुजोवपाचो आसा. एडोब इंडियाच्या सहकार्यान सुरू केल्या ह्या कार्यावळीक राज्यातल्या सरकारी आणि सरकारी अनुदानित चलपी शाळांनी 6वी ते 12वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांक फायदो जातलो. उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टाप्रमाण आसा. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगला की दिल्ली मुंबई एक्सप्रेस मार्गाचे सुमार 80% काम पुराय झालं आणि उरिल्ले काम नेटान सुरू आसा. फुडल्या 2 वर्सात प्रवाशांक दिल्ली सावन नरीमन पॉईंट आणि मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरा मेरेन फक्त 12 वरां भितर प्रवास करपाक मेळटलो असं त्यांनी सांगले. बुंदीतल्या लाबन इंटरचेंजात थावन कोटा मेरेनच्या 90 किलोमीटरच्या द्रुतगती मार्गाची पळोवणी करच्या वेळार केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या वांगडा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आशिले. विम्बल्डन ज्युनियर्स 2026 चल्यांच्या 19 सर्तीत उपांत्यपूर्व फेरयेत पावपी 36 वर्सातली ही कामगिरी करून पहिलो भारतीय खेळगडो थारपी भारताच्या अर्णव पापारकरान इतिहास निर्माण केला. 18 वर्सा पिरायेच्या पापारकरान उपांत्य फेरयेत फक्त 52 मिनिटांनी जपानच्या रियो ताबाताक 6-2, 6-1 अशी हार घाली. भारतान 100व्या ग्रँडमास्टराकडेन वचपाची वाटचाल अधिक वेगान सुरू केली. कन्याकुमारीचो 17 वर्सा पिरायेचो अश्वथ एस हाणें पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन सर्तीत निमणो जीएम नॉर्म पुराय करून देशातलो 98वो ग्रँडमास्टर जावपाचो मान मेळयलो. फायनली जैताची गरज आशिल्ल्यान अश्वथन खेळटासतना अमेरिकेच्या एफएम कन्नन वैद्यनाथाक हारायलो आणि ग्रँडमास्टर खिताबा खातीरच्यो सगळ्यो अटी पुराय केल्यो. ताणें 9 फेऱ्यांनी 7 गुण मेळून सर्त सोपयली. स जैत दोन बरोबरी आणि एक हार अशी नोंद करीत आणि दुसरा क्रमांक मिळाला.

0: दादल्यांच्या क्रिकेटात पाच मॅचीच्या मालिकेतलो चौथो टी ट्वेंटी खेळ आज राती ब्रिस्टलातल्या काउंटी ग्राउंड हांगा भारत आनी इंग्लंड हांचे मदीं रातचे धांक सुरू जातलो. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, उदंत उत्तर प्रदेश, गोवा आनी कर्नाटक तशेंच कोकण, गोंय हांगा पावसाची परिस्थिती चालू उरपाची अदमास दिला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले ऑस्ट्रेलियन समपदस्थ अँथनी आल्बानीज हांचे कडेन आज मेलबर्नात उलोवणी करतले. भारत आनी म्यानमार हांणी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याचेर चर्चा केली आनी द्विपक्षीय संवाद यंत्रणेखाला जाल्ल्या प्रगतीचो नियाळ घेतलो. वर्गात चड सृजनशील परस्पर संवादात्मक आनी डिजिटल तंत्रज्ञानान सज्ज करपा खातीर गोंयान एडोप एक्सप्रेस फॉर एज्युकेशन उपक्रम सुरू केला. विम्बल्डन ज्युनियर्स 2026 वर्षाच्या चल्यांच्या एकोडी सर्तीत उपांत्यपूर्व फेरी गाठून भारताच्या अर्णव पापारकरान इतिहास निर्माण केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. सकाळची 8:50 46 सेकंद जातात. ऐकूया हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत.

नमस्कार, हांव राजेश श्रीकामत आनी ह्यो आसात मुखेल खबरो. विधानसभा वेंचणुके खातीर उत्तर गोंयांतल्या विधानसभा मतदारसंघा खातीर वापर जावपी इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिनाची पयल्या पांवडावेली तपासणी 3 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट मेरेन जातली. वेंचणुके खातीर जिल्हो वेंचणूक वेवस्थापन आराखडो तयार जातलो. सुटके जुजाऱ्यांच्या भुरग्यांक सरकारी नोकरेंत 2% आरक्षण दिवपी येवजणेक वर्साची मुजतवाड दिल्ल्याची अधिसुचोवणी गृह खात्यान जारी केल्या. ही मुजतवाड 28 फेब्रुवारी 2027 मेरेन वा पात्र भुरग्यांक नोकरी मेळ्ळ मेरेन आसतली. अखिल भारतीय कोंकणी परिषदेचो ह्या वर्साचो माधव मंजुनाथ शानबाग जीवनगौरव पुरस्कार पुंडलीक नायक हांकां फावो जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले ऑस्ट्रेलियन समपदस्थ एंथनी आल्बानीस हांचे कडेन आज मेलबर्नात उलोवणी करतले. भारत आनी म्यानमार हांणी द्विपक्षीय सुरक्षा सहकारची चर्चा केली आनी द्विपक्षीय संवाद यंत्रणेखाला जाल्ल्या प्रगतीचो नियाळ घेतलो. वर्गात चड सृजनशील परस्पर संवादात्मक आनी डिजिटल तंत्रज्ञानान सज्ज करपा खातीर गोंयान एडोब एक्सप्रेस फॉर एज्युकेशन उपक्रम सुरू केला. विम्बल्डन ज्युनियर्स 2026 वर्साच्या चल्याच्या एकोडी सर्तीत उपांत्यपूर्व फेरी गाठून भारताच्या अर्णव पापारकरान इतिहास निर्माण केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकमनो परदेस या फिल्मातले गीता शिल्ले अलका याग्निक उदित नारायण हेमा सरदेसाय आणि साबरी ब्रदर्स यांच्या आवाजात नदीम श्रवण हांचे संगीत तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यवळ.

यू होता तो क्या होता, या फिर मतलब एक पण हँगीत आशिल्ले कुणाल गांचेवाला आणि सुनिधी चव्हाण हांच्या आवाजान, विजू शाह हांचे संगीत आणि गीतकार समीर आणि या गीतसंगाताक आयची चित्र संगीतकार्यावळ हांगा सोंपता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामदास कामत यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे नाही का, तर ऐकूया पावसाचं हे गीत.

हळव्या पावसाची हळवी कहाणी, पावसात बेधुंद धरती, आभाळ देवाने, आणि अशावेळी प्रेमालाही उधाण आलेलं.

श्रोतेहो, बकुल पंडित यांच्या आवाजात मानापमान या नाटकातलं हे पद आपण ऐकलं आणि हा होता आजचा मराठी गीतांचा कार्यक्रम.

टॉनिक कार आणि डॉल्फिन यांच्या आवाजाने हे गीत तुम्ही ऐकले. ऐकपनो तुम्ही ऐकतात कातारांची कार्यवळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेळेला.

ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आयज ह्या कार्यावळीन कार्तिक कुमार हांचे सतार वादन तुमकां आयकूंक मेळटले. ताणी वाजयल्लो राग रामकली. तर ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन कार्तिक कुमार हांच्या सतार वादनान राग रामकली.

0: कार्तिक कुमार हांच्या सतार वादनान तुम्ही ऐकलो राग रामकली. या वांगडा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ इतल्यान सोपता.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: दोनशे 233 अंश 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 11 वरांचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता हिंदीतल्यान खबरो.

0: ते फिल्मी दुनियेत प्रसिद्ध आशिल्ले. 1960 ह्या वर्सा हम हिंदुस्तानी ह्या चित्रपटांतल्या एका ल्हान भुमिकेन तांणी चित्रपटाच्या मळार पांय दवरलो. उपरांत खिलौना ह्या चित्रपटांत तांणी केल्ल्या भुमिके खातीर तांची खूब तोखणाय जाली. संजीव कुमार आपल्या पिराये परस व्हड आनी तरेकवाळ भुमिका सोपे रितीन करताले. शोले चित्रपटांतलो ठाकूर, कोशिश चित्रपटांतली तांची संवेदनशील भुमिका आनी अंगूर चित्रपटांतली तांची विनोदी भुमिका आजूनय प्रेक्षकांच्या मनांत आसा. नया दिन नई रात ह्या चित्रपटांत तांणी 9 वेगवेगळ्यो भुमिका केल्यो. पती पत्नी और वो, मौसम, नमकीन, आपकी कसम, त्रिशूल, सिलसिला, सीता और गीता ही तांची काय हिट फिल्मां. दस्तक आनी कोशिश ह्या फिल्मां खातीर तांकां राष्ट्रीय पुरस्कार फावो जालो. तांच्या जल्मा दिसा निमतान गाता रहे मेरा दिल कार्यावळीत सुरवेक आयकुया तांच्या सीता और गीता ह्या फिल्मातले गीत.
1: अरे अरे
0: किशोर कुमार आणि आशा भोसले हांचा आवाज, संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी.

0: त्रिशूल या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजात, खय्याम हांचे संगीत आणि साहिर लुधियानवी हांची गीतरचना. ऐकूप्यानो फिल्मी संगीताचं आस्वाद तुम्ही घेता, ऐकत गाता रहे मेरा दिल. कार्यावळीत या खिणाक घेऊया लहानसोच विसव.
1: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी.
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता.
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक, संगीत आणि नाच

0: हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा प्रयत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्म गोय
3: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्म गोय.
4: गाता रहे मेरा दिल कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत.

पवना काठचा धोंडी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि शांता शेळके यांची गीतरचना. गाता रहे मेरा दिल तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलाचेर. ऐकूया फुडले गीत.

कन्यादान या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले, पंडित हृदयनाथ मंगेशकर हांचो आवाज, वसंत प्रभू हांचे संगीत आणि पी सावळाराम हांची गीतरचना. गाता रहे मेरा दिल कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया दस्तक या फिल्मातले गीत, उदित नारायण आणि सुनिधी चौहान हांचो आवाज, संगीतकार राजेश रोशन आणि गीतकार जावेद अख्तर.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन

नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

गाता रहे मेरा दिल या कार्यवळीत तुमका परतून एकदा येवकार. कार्यवळ फुडे वरताना आता ऐकूया साथिया या फिल्मातले गीत. साधना सरगम हांचो आवाज, ए आर रहमान हांचे संगीत आणि

कहीं प्यार ना हो जाय या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या आवाजात, संगीतकार हिमेश रेशमिया आणि गीतकार राजेश मालिक. ऐकू पियानो फिल्मी संगीताचं आस्वाद तुम्ही घेता, ऐकत गाता रहे मेरा दिल. ऐकूया फुडले गीत हॅपी जर्नी या फिल्मा खातीर, स्वप्नील बांदोडकर आणि श्रेया घोषाल हांचो आवाज, करण कुलकर्णी हांचे संगीत आणि क्षितीज पटवर्धन हांची गीतरचना.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही आयकता गाता रहे मेरा दिल. कार्यावळीत या खेळाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर म्हादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

चेन्नई एक्सप्रेस या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले अमिताभ भट्टाचार्य आणि अनुषा मणी यांच्या आवाजात, विशाल शेखर यांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना. आता ऐकूया गात रहे मेरा दिल कार्यावळीतले निमाणे गीत.

0: मीनाक्षी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले रीना भारद्वाज यांच्या आवाजात, संगीतकार ए आर रहमान आणि गीतकार राहत इंदौरी. या गीतावांगडा गाता रहे मेरा दिल कार्यावळीतल्यान सोपता.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.

ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 12:05 आयकुपाक रावात खासा बायलां खातीर अस्तुरी ही कार्यावळ. अस्तुरी आयज घेवन येता वन महोत्सव ह्या विशयाचेर आसावरी कुलकर्णी हांचे उलोवप. उपरांत 12:30 अस्तुरी कार्यावळीत आयकुपाक रावात स्वर संगम. 1 हिंदीतल्यान खबरो, मुखेल खबरो 1:05 उपरांत कानळा ओळा कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सदा फुली 1:40 चित्रसंगीत आयकुपाक रावात 2:30 3:12 आमची दनपारची सभा सोंपता.

वर जाऊन 28 मिनिटांचेर आमची तिसरी सभा सुरू जाता. इंग्लिश युववाणी 5 वर जाऊन 30 मिनिटांचेर, रोजगार माहिती 6 वर जाऊन 10 मिनिटांचेर, शब्दुली ऐकुपाक रवात 6 वर जाऊन 15 मिनिटांचेर, कातारांचो आस्वाद घ्यात 6 वर जाऊन 35 मिनिटांचेर, 7 वरांचेर भक्ती गीतां तुमकां ऐकुपाक मेळटली, 7 वर जाऊन 20 मिनिटांचेर प्रादेशीक खबरो.

चावडेर 7:30, गीत गजल 8:15, कलात्मक गोंय आयकुपाक रावात 8:30, स्पॉटलाइट 9:15, कंट्री वाइड 9:30, आनी इनसाइट्स 9:45 आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता. 10:00 हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीत, रातच्या 11:12 आमची निमाणी सभा सोंपता. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यो तरेकवार कार्यावळी.

आता जाणा जाऊन घेऊया FM रेनबो चॅनलावेल्यो कार्यावळी. 12:10 ऐकूपा करावात तुमच्या आवडीची हिंदी फिल्मी गीता चित्ररंजन कार्यावळीत. कतारांचा आस्वाद घ्यात 1:05. दंपारच्या 2 नाट्यगीता तुमका ऐकूपाक मेळटली. दोन 2:32 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत जूक बॉक्स इन्स्ट्रुमेंटल. आफ्टरनून मेलडीज 3:00. 3:30 NCERT प्रायोजित केली कार्यावळ उमंग. 4:05 रिक्वेस्ट प्रोग्राम. 5:10 ग्लोबल बीट्स. कार्यावळींची रुपरेषा 5:30 तुमका ऐकूपाक मेळटली. भावगीता 5:35. रेनबो सांज ऐकूपाक रावात 6:05. हिंदी चित्रपट संगीत 7:10. कतारांचो आस्वाद घ्यात 8:00. सदाबहार ऐकूपाक रावात 8:30.

0: 9:30 स्पोर्टिंगली यॉज, 10:05 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत आरजेस चॉईस, 11:10 द मेलो आर. ह्यो आशिल्ल्यो FM रेनबो चॅनलावेल्यो तरेकवाळ कार्यावळी. फुडली कार्यावळ रोखडीच.
1: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

नमस्कार भयणींनो, असुरी कार्यावळीत तुमका सगळ्यांक मायमोगाचो येवकार. सुरवेक आयकुया मधुबाला चावला हांच्या आवाजात ही भक्ती रचना.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता अस्तुरी कार्यावळ फुडें व्हरताना आता ऐकुया वन महोत्सव या विशयाचेर आसावरी कुलकर्णी हांचे उलोवप.
1: सैम नटला, पाचवो चार जाला, पावसाच्या धारांनी धर्तरी तृप्त जाला. हो सुवाळो आता फुडले 4 महिने चलतलो. ह्या 4 महिन्यांत सैम वेगळेच रूप घेता आणि या सैमाक रंग दिवपी घटक म्हळ्यार झाडां. कितल्याशाच कोटी वर्सां आदी खंय पृथ्वी गिऱ्याचेर फकत विखारी वायू आणि हेर मिनां आशिल्ली. पूण रासायनिक संयुगांतल्यान जेन्ना उदक निर्माण जाले तेन्ना बरेच बदल घडले. प्राणवायू नाशिल्लो देखून गिऱ्याचेर जिवीत नाशिल्ले. अशेंच करता करता प्रथिना आणि हेर आम्लाक लागून जीव तयार जाले. हे जीव आनीक बदल जावन स्वताचे अन्न तयार करपाक लागले. तातूंतच कार्बन डायऑक्सायडाचो आसपाव आशिल्लो. हीच पयली झाडां. हांका लागून मागीर पृथ्वीचेर जिवीत सुरू जाले. तेन्ना सावन आयज मेरेन झाडांच्या आकारमानान फरक जालो. मात काम तेच उरले. कार्बन डायऑक्सायड घेवप आणि सौर शक्ती वापरून अन्न तयार करप आणि बदलाक प्राणवायू सोडप. झाडां वापरतात तो कार्बन डायऑक्सायड हेर जीवांनी सोडिल्लो असता. म्हणूनच आयज लेगीत संवसारातले लागीलागी 95% जीव ह्या झाडांचेर अवलंबून असतात. हेच खातीर सैमाची विंगड विंगड चक्रां चालू दवरपी झाड हे एक महत्वाचो घटक असा. फकत मनशाचो विचार करीत जाल्यार अशें दिसून येता की एक झाड ताच्या पुराय आयुष्यान 300 जणांक प्राणवायू दिता. तेच प्रमाणे एका मनशाक ताच्या पुराय आयुष्या खातीर लागपी प्राणवायू एक झाड दिता. झाडांचे हेर उपेग तर सांगपाकूच नाका, कारण अशी एकूय वस्त ना जी आमकां झाडां पासून मेळना. अन्न, वस्त्र आणि निवारो या मुळाव्या गरजां खातीर मनीस झाडांचेर अवलंबून असा. आयज सैमाची परिस्थिती पळयल्यार मात आमकां मनशाचे नष्टपणच दिसून येता. आदीन काळा सावन मनशाचे बुद्धीचो विकास सैमा वांगडा झालो. बुद्धीचो पुराय विकास जातकीच मात विकासाच्या नावाखाला मनशान सैमाक चिड्डोन माड्डोन उडयले. निस्वार्थीपणान दिवपी झाडांक सुवार्थान आमी नानपैत केली आणि आता सैमाच्या भिरांकूळ रुपाक आमी भियालात. आमच्या जाणटेल्यांनी हाचेर खोलायन विचार केल्लो. देखून देवी देवतांच्या नावाखाला सैम वाटोवपाचो प्रयत्न केल्लो. देखीक वडा पुनव, नाल्ला पुनव, नागपंचम अशो परबो जाल्यार देवरायो, देवातळ्यो, वडापार, तुळस अशी धार्मीक थळां. सम्राट अशोकान झाडांची बरे तरेन राखण केली. शिवाजी महाराजान जाल्यार आज्ञापत्रच काढिल्ले की राज्यान आसपी मोन जातीक आणि झाडा पेडांक धक्को लागचो न्हय. आयच्या काळान लेगीत सैमाचेर मोग करपी लोक आसात, पूण ते हाताच्या बोटार मेजपा इतलेच आसात. कांय दिसा फाटी आमी वनमहोत्सव मनयलो. वडा उमेदीन अकेशिया, निलगिरी नाल्यार शिरीश रोवून धर्तरेचेर उपकार केले आणि त्याच फोणकुलान आमी फुडल्या वर्सा नवे झाड रोयतले. आमी धर्तरेची फकाणां करतली, पूण हे करतना आमचे जिवीत त्रासान पडू शकतात हे आमी विसरतात. आयज आमी वडा पुनव मनयतात ती वडाची फानी घराकडे हाडून, पूण त्याच्या फाटलो जो खरो हेतू असा तो मात केन्नाच सफल जायना. खरे तर आयज उगडे बोडके जाल्ले कितलेशेच दोंगर दोंगुल्ले आसात. ह्या दोंगराक फुलो कोणूच फुडें सरनात, पूण खावपाक मात सगळे धावतात. वनमहोत्सवाची खरी गरज आयज ह्या जाग्यार आसा. हे शक्य आसा व्हय? कित्याक शक्य ना? तशें पळोवंक गेल्यार कितलेशेच लोक दोंगरार नाजाल्यार दोंगुल्लेचेर पांय भोंवडेक वतात आनी येताना आपलो कयर मात थंय सोडून येतात. हे करचे परस जर वता आसतना जण एकल्यान आपणा वांगडा रानटी झाडां, झोपांच्यो बियो व्हेल्यो आनी थंय उडयल्यो जाल्यार भितरल्यो कांय बियो आपसुकूच किल्लून तांची झाडां जावं येता. अशे तरेन जण एकल्यान आपले वांगडा वतना 50 बियो येल्यो जाल्यार तातूंतल्यान 5 झाडां तरी किल्लून येतली आणि दोंगर फुलतले. पावसाचे दीस सुरू आसतनाच जर अशे तरेचो वनमहोत्सव केलो जाल्यार मागीर आनी

जाय? ह्या महोत्सवाक 2 पैशाचोय खर्च ना आणि आपण कितें तरी केले हाचे समाधान मेळट. तशेच शाळा महाविद्यालयातल्या निसर्ग माचयेच्या भुरग्यांक ह्या दिसांनी मुजरत पांय भोंवणेक व्हरपाक जाय आणि वता आसतना जण एकल्यान दोंगरा खातीर झाडा रुपान भेट व्हरपाक जाय. ही झाडां अकेशिया निलगिरी मात आसूंक फावनात. हांगाच मेळपी किनळ, माट्ट, जांबळ, सावर वा सर्पगंधा, शतावरी आदी वखदी झाडां लेगीत भरू येतात. पावसा दिसांनी लायिल्ल्यान ती जगपाची आशा चड आसता आणि सैम आपल्या कुसव्यातल्या दरेका जिवाची जतनाय स्वतःच घेता. समजा दोंगरार वा दोंगुल्लेचेर जायना तर वनमहोत्सव अशा जाग्यार करचो जंय कोण झाडां कापून उडोवचो ना. शेताचे मेरेचेर जावं रस्त्याच्या दोनूय अर्दांनी अकेशिया लावचे परस किनळ, माट्ट वा पळस लावचो, जावं आंब्याचेय झाड लावं येता. मतीन धरात तुम्ही एक झाड लायले जाल्यार 200 जीवांक जिवीत दितले. ताचेकय महत्वाचे म्हळ्यार तुम्ही तुमका आणि तुमच्या मुखावेल्या पिळगेक स्वास घेवपाची व्यवस्था करतले. चलात तर तुमच्या लागसरच्या रानातल्यो बियो लागी करात आणि दोंगराची वाट धरात. पाऊस पडटा, काळीज फुलता, झाडां वांगडा मनाय धोलता, दोंगर दर्या परते फुलोवन सैमाचे आम्ही रीण फेडटात. हे जे हांवें तुमकां सांगले ते जाले तत्वगिन्यान, पूण हाच्याय फुडें वचून आमकां कितें करूं येता काय कितें? हय, कित्याक करूं येना? आमी जर आमच्या सरभोवतणी दोळसपणान फिरली जाल्यार आमकां अशें दिसून येता की पावसाच्या दिसांनी आमीच उडयल्ल्यो बियो रुजून येतात. काजू, पणस, भिंडा जावं हेर फळझाडां अशा बियांची रोपां दिश्टी पडटा. ही रोपां उपळून उडयच्या परस जर आमी ती रोयली जावं जांकां आवड आसा तांकां रोवपाक दिली जाल्यार घडये फुडें वचून ती केन्ना तरी आमकांच सावळी दिवंक शकता. गोंयांत अशी रुजिल्ली झाडां व्हरून रोवपी खुबश्यो सामाजीक संस्था आसात. खुबशे फावटी घरांतल्या गृहिणींक झाडां लावपाची उमेद आसता, पूण ही उमेद आपल्या सुपुरल्या पोरसानूच ती भागयता. ते परस जर पावसाच्या दिसांनी येवपी ही झाडां काढून रोवपाक मातयेन देवली जाल्यार उमेदूय भागतली आनी भलायकेच्या दृश्टीने खूब उपयोगी जावं येता. सैमाविशी आसलेलो आनंद फकत उलयण्यान दाखोवच्या पेक्षा प्रत्यक्ष कृती केल्यार आनंद दुपेटीन वाडटलो. इश्टानो आनी भावनानो, आमकां रावपाक एक सोबीत घर जाय. घराचे नळे घालपा खातीर इमारती लाकडाचे वाशे जाय, काम जाय. ते खातीर आमी जंगल खात्याची परवानगी घेवन ना जाल्यार काय फावट लिपचोऱ्याय झाडां कापतात. माट्ट, जांबो, जांबळी, नाणो, सागवान, फणस हांचे सारकी झाडां ते खातीर वापरान हाडटात. गरज खरीच, पूण हे झाड कापल्या उपरांत दुसरे झाड थंय लावपाची जतनाय आमी घेतात हय? सुकण्या प्रमाण गोरवां, शेळ्यो, बकऱ्यो हांचे कडल्यानूय परागवहन जाता. वाऱ्या सांगतान रुखांच्यो बियो पयस पयस वचून पडटात, रुजून येतात. ते रुजून आयिल्ले आकूर आमी वेवस्थीतपणान सुपीक जाग्यार लायले जाल्यार फाल्यां तांचे व्हड सोबीत रूख जाल्ले आमकां दिश्टी पडटले. सैम सोंपतलो, सरभोंवतण गिरेस्त जातली, तुमकां उत्पन्नय मेळटलें. आनी हय, फक्त मनीस कुळेकय न्हय, गोरवां वासराक लेगीत सावळी मेळटली. रूख कापप हो जंगल खात्याच्या कायद्या प्रमाण गुन्यांव जावन आसा, पूण दुर्दैवान सगळ्याकूच अशें घडटा. जंगल खातें हेतू पुरस्सर कांय झाडांची लागवड करता. रस्त्याकडसून पयस भितर जंगलान निलगिरी, सागवाना सारकी झाडां नाच्च जाली दिसतात. हे कित्याक घडटा? मनसाच्या आस्तेखोरपणाक लागून न्हय? आस्तिकपण जायच, आर्थीक गटाय जायच, पुणून रुखा पेडा कापून न्हय. एक झाड कापले जाल्यार दुसरे झाड लावपाची रुजोवपाची जापसालदारकी आमची, मनसाची. आमी वनमहोत्सव वडा दरबाजान करतात, ताचे फोटोय दिसाळ्यांनी छापून हाडटात, पूण आपले गेल्या वर्सा लायिल्ले झाड कशे कितें वाडला ते पळोवपाक त्या वाठारांत गेल्या एकूय मनशाचे एकूय छायाचित्र हांवें पळयले ना. हे अशें घडूंक फावना. शाळांनी हल्ली वनमहोत्सव जातात. एके गांवगिऱ्या वाठारांत शाळेन शिकोवपी शिक्षकेन एका माडाचे रोप रोयिल्ले. त्या वनमहोत्सवान गांवाचे कांय लोक आशिल्ले. ती शिक्षका बदली जावन दुसरे कडेन गेली. आदल्या गांवांतले गांवकार कांय वर्सां उपरांत, टिचर तुमी लायिल्ल्या माडाचे हे नाल्ल घेयात म्हणून बरे मोठे जाल्ले 2 नाल्ल तिच्या

0: अडकली जाल्ल्या शाळेन घेवन आयले. आयकुपा न्हू, आपल्या गांवान एका शिक्षिकेन लायिल्ल्या माडाचे नाल त्या शिक्षिकेक दिता आसतना त्या गांवकारांक आनंद जालोच. पुणून नव्यान शिकतल्या त्या शाळेंतल्या भुरग्यांकूय एक देख मेळ्ळी, झाडांची मशागत करात म्हणून पाविल्ल्या संदेशाची.
1: वन महोत्सव ह्या विशयाचेर आसावरी कुलकर्णी हांचे उलोवप तुमी निकतेच आयकले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुमी आयकता अस्तुरी. कार्यावळीत या खिणाक घेवया ल्हानसोच विसव.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

मृण्मयी तिरोडकार हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. अशोक पत्की हांचे संगीत आणि उदय भेंब्रे हांची गीतरचना. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चंद्राचेर तुम्ही ऐकता अस्तुरी. स्वरसंगम कार्यावळ रोखडीच.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: ऐकुप्यानो 12:30 जाल्यात. स्वरसंगम कार्यावळी तुमका सगळ्यांक येवकार. आता ऐकुया विदुषी किशोरी आमोणकार हांच्या गायनान राग गौड सारंग.

विदुषी किशोरी आमोणकर हांच्या गायनान तुम्ही ऐकलो राग गौड सारंग. या वांगडा स्वरसंगम कार्यावळ इतल्यान सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. 12 वरां जावन 59 मिनटां जाल्यात. अस्तुरी कार्यावळ इतल्यान सोपता.

0: 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. एक वर जावन 7 मिनटां आनी 14 सेकंद जाल्यात. कांदळा ओळा कार्यावळ रोखडीच.
1: सुपरनिर्मा में है सच मुझ अपनापन.
2: कम समय में ज्यादा मुनाफा, बस एक क्लिक में, कमाल है.
3: अनजान लिंक्स पर क्लिक मत कीजिए. आरबीआई कहता है,
4: जानकार बनिए, सतर्क रहिए.
0: कांदळा ओळा कार्यावळीत तुमका सगळ्यांक मायमोगाचो येवकार. सुरवेक आयकुया एंथनी मेंडीस हांच्या ताळ्यान हे कातार.

अंतोनेत आणि रोमिओ हांच्या ताळ्यान हे कातार तुम्ही ऐकले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची कानळा ओवळा. आता ऐकूया कार्यावळीतले निमाणे कातार सी अल्वारीस आणि बेटी फर्न्स हांच्या ताळ्यान.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापार विषयक एकात्मतेला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज या दोघांनी देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टीकल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. ते बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याद्वारे दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनातून जाहीर करण्यात आलं.

भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे. तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धवार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्यसंपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला. भुवनेश्वरमधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव V. उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण, न्यायमूर्ती SG मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मूर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे

0: अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले, त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोणार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई
2: 233.1 मीटर मळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. आता जाणा जावन घेऊया फुडल्या कार्यावळींची रुपरेषा. दोन वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लिश, 2:15 मिड डे न्यूज इन हिंदी. चित्रसंगीत आयकुपाक रावात 2:30. आयकुप्यानो 1:41 जाल्यात. सदाफुली कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. सुरवेक आयकुया उशा आमोणकार हांच्या आवाजांत हें गीत, यशवंत केळेकार हांची गीतरचना.

0: बिंधिया वस्थांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. संगीतकार मयुरेश वस्त आणि गीतकार राजय पवार. सदाफुली कार्यावळीत या खिणाक घेऊया लहानसोच विसव.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.
0: सदाफुली कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडलें गीत.

गजानन रायकार हांची गीतरचना तुम्ही निकतीच ऐकली. रामराव नायक हांचो आवाज आणि संगीत. आता ऐकूया सदाफुली कार्यावळीतले निमाणे गीत.

चित्रसंगीत कार्यावळ पुढे वळताना आता ऐकूया साहिब बीबी और गुलाम या फिल्मातले गीत. गीता दत्त हांचो आवाज, हेमंत कुमार हांचे संगीत आणि शकील बदायुनी हांची गीतरचना.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता चित्रसंगीत कार्यावळीत. या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: गांव आणि हांव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान.
2: गावांमध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हांव
0: चित्रसंगीत कार्यावळी तुमका परतून एकदा येतात. ऐकूया फुडलं गीत दिल है की मानता नहीं या फिल्मा खातीर अनुराधा पौडवाल हांच्या.

ऐकू प्यानो हिंदी फिल्मी संगीताचं आस्वाद तुम्ही घेता ऐकत चित्रसंगीत आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. ऐकूया फुडलं गीत.

दिल का रिश्ता या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले अलका याग्निक आणि कुमार सानू हांच्या आवाजात, नदीम श्रवण हांचे संगीत आणि समीर हांची गीतरचना.

खाकी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले अर्णब चक्रवर्ती आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात. संगीतकार राम संपत आणि गीतकार समीर. आता ऐकूया चित्रसंगीत कार्यावळीतले निमाणे गीत. आशिकी टू या फिल्मा खातीर के आणि तुलसी कुमार हांचा आवाज, जीत गांगुली हांचे संगीत आणि इरशाद कामेल हांची गीतरचना.

नमस्कार. 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्य चॅनल उलयता. आता बरोबर सांजेची 5 वरां जावन 30 मिनटां आनी 30

तीन सेकंड जातात. समेत सायकोपॅक माय मोगाचो योग काड दिवन तिसऱ्या निमाणे सभेक आतां आमी आरंभ करतात. सभेच्या सुरवेक आयकूंक येता युवा आनी कोंकणी ही कार्यावळ.

आपल्या मळार्थ्या अजून वाट पळयता तुझी, केन्ना ना केन्ना तरी झडटली ही काळी कुपां, फुलतली सगळी सपन फुलां तुझी म्हजी केन्ना तरी।

अजूनही सपनात मजा, एक मोर सदांच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोंवता राना मना, रात आणि दीस, दीस आणि रात।

नमस्कार, हांव स्नेहा नायक, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारत आनी ऑस्ट्रेलिया हांणी युरेनियम पुरवण आनी समर्पीत म्हत्वाच्या खनिज कॉरिडॉराचेर इतिहासीक समजुकायेच्या करारांचेर सयो केल्यात. भारत ऑस्ट्रेलियाचे वाढत वचपी नाते संबंध दाखोवपी हॅट्रीक आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वर्णन केला. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी भुवनेश्वरातल्या उक्त्या दर्यातल्या नुस्त्या संपत्तीच्या शाश्वत उपेगा खातीर राष्ट्रीय अभियानाचे उक्तावण केले. गोंय नुस्तेमारी खाते कांय दिसांनी गोंयच्या नुस्तेकारांक कार्ड दितले. हे कार्ड गोंयच्या पारंपारीक नुस्तेमाऱ्यांक गोंयच्या बाजारात नुस्तें विकपा खातीर सक्तीचे थारतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी जाहीर केला. नैऋत्य मान्सून पावस आयज सबंद भारतभर पाविल्ल्याचें भारतीय हवामान विभागान म्हणला. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी आयज केपेच्या सरकारी कला विज्ञान आनी वाणिज्य महाविद्यालयांत संगणक विज्ञान प्रयोगशाळा, स्मार्ट बोर्ड्स आनी महाविद्यालया खातीरच्या दोन बसगाडयांचे उक्तावण केले. कला अकादमी आपल्या 50व्या कोंकणी नाटक सर्तीचो भांगरा महोत्सव 10 जुलयाक पणजेच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात मनयतली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सांजेचे बरोबर 6:05 आनी 7 सेकंद जाता. आयकूं येता आयज माते जनाचे विद्रोपाच्या उरिल्ली कार्यावळीची रुपरेषा. कार्यावळीची रुपरेषा सांगून जाली की आयकूंक रवा बरोबर 6:15 शब्दोली ही कार्यावळ, तर बरोबर 6:30 कोंकणींतल्यान खबरो तुमकां आयकूंक मेळटले. 6:35 कांतारांची कार्यावळ आसतली, तर बरोबर 7:00 भक्ती गीतां तुमकां आयकूंक मेळटलीं. 7:20 कोंकणींतल्यान खबरो, तर 7:30 चावडेर हे कार्यावळींत आयकूंक रवा आंब्याची लागवड ह्या विशयाचेर किर्तीराज गांवकर हांची प्रदीप लोटलेकर हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकूंक मेळटली. 8:00 कार्यावळीची रुपरेषा, तशेंच 8:05 मराठींतल्यान खबरो, 8:15 गीत गजल, तर 8:30 कलात्मक गोंय हाचो 15वो भाग तुमकां आयकूंक मेळ्ळे कथा गायन सादर करतले डॉ शाईश देशपांडे. 8:45 समाचार संध्या, तर 9:00 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलायट, तर 9:30 कंट्री वायड, 9:45 इनसायट, 10:00 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गीताची कार्यावळ आसतली. विदुशी किशोरी आमोणकर हांचे गायन राग कोड मल्हार तुमकां आयकूंक मेळटलो. 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीत, हातूंत तुमकां आयकूंक मेळटलें डॉक्टर यम बाल मुरलीकृष्ण हांचे गायन राग बिहाग. 11:00 तुमकां आयकूंक मेळटलें दिल्ली केंद्र हिंदीतल्यान खबर, 11:05 इंग्लिशींतल्यान खबर, 11:10 तिसरी आनी निमाणी सभा सोंपतली. तर ही आशिल्ली आयज मादेचणाच्या वितरपाच्या कार्यावळीची रुपरेषा.

अच्छा, मी आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्याच्या उलिता सांजेची बरोबर 16 वाजून 15 मिनटं जाय दा काय खेळणार तुमकां ऐकूं येता शब्दोली कारवळ, तुमची आमची आवडटी अशी कारवळ, कोंकणी गीताची कारवळ काय खेळणार ऐकूंक रावा माध्याच्या उलाचेर.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चॅनल उलयता. सांजेचे बरोबर 6:15 आतां आयकुया शब्दुली कारवळ. हे कारवळीक पहिल्या सुवातेक तुमकां आयकूंक दिता दिव्या.

शब्दोली का रेवर्स पक्का फकत 5 मिनट उरले असं. या 5 मिनटात एक शोभितेचे गीत तुमका ऐकूंक दिता. सोफिया ह्या निमाण्या सुवातीक या कारवीक आयका आनी खरेंच ह्या गीताची मजा लुटा.

क्षण तुम्ही ऐकताले शब्दुली कारवळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यम चॅनलाचेर. बरोबर सांजेची 6 वरां जावन 30 मिनटां जायता. ऐकूया काय खाणातच कोंकणीतल्यान खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आनी ऑस्ट्रेलिया हांणी युरेनियम पुरवण आनी समर्पीत म्हत्वाच्या खनिज कॉरिडॉराचेर इतिहासीक समजुकायेच्या करारांचेर सयो केल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ऑस्ट्रेलियन समपदस्त एंथनी अल्बानीज हांणी आयज मेलबॉर्नात आयोजीत केल्ल्या तिसऱ्या ऑस्ट्रेलिया भारत वर्सुकी फुडारी शिखर परिशदेंत वांटो घेतलो. ह्या वेळार तांच्यांनी द्विपक्षीय संबंध अदीक घटमूट करपाच्या उद्देशान शिष्टमंडळ स्तराचेर चर्चा केली. शिखर परिषद सोपल्या उपरांत व्हिक्टोरियाच्या गव्हर्नमेंट हाऊसांत दोनी प्रधानमंत्र्यांची जोड पत्रकार परिषद घेतली. दोनी फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधातल्या म्हत्वाच्या बदलांक येवकार दिलो आनी प्रादेशिक स्थिरताय, उर्जा, संरक्षण आनी तंत्रगिन्यान नवनिर्माणा खातीर सहकार्य आराखड्याक निमणे रूप दिले. इंडो पॅसिफीक वाठारात शांतीकाय आनी स्थैर्य सुनिश्चित करपाच्या उद्देशान दोनी देशांनी संरक्षण सहकार्याच्या इतिहासीक जोड घोषणापत्राचेर सयो केल्यो. हे विशीं उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें,

0: मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी। हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे। फ्रेंड्स, आज हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की।
1: भारत 21व्या शेकड्यातलो विकसित राष्ट्र जावपाच्या उद्देशाचे दिकेन वाटचाल करता अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला। आयचो भारत हो अधिक प्रगती करपाच्या आनी अधिक येस मेळोवपाचेर विश्वास दवरपी देश आसा अशे देशाच्या आकांक्षांचेर भर दितना प्रधानमंत्र्यांनी नमूद केले। मेलबर्नातल्या एका सामुदायिक कार्यावळीत उलयतना प्रधानमंत्र्यांनी ह्या पयली सिडनीतल्या भारतीय समुदायाच्या वांगड्यावांगडा जाल्ले भेटेचो उगडास काढलो आनी मेलबर्नातल्या लोकांवांगडा संवाद साधपाक आपूण उत्सुक आशिल्ल्याचे म्हळे।
0: साल 2014 में ऑस्ट्रेलिया आया था तो 28 साल के बाद भारत का कोई पीएम यहां पहुंचा था। तब मैंने कहा था कि अब आपको 28 साल इंतजार नहीं करना पड़ेगा। पिछले 12 वर्षों में मैं तीसरी बार यहां आया हूं, यानी इस बार हैट्रिक लगी है। ये दिखाता है कि भारत और ऑस्ट्रेलिया के रिश्ते किस ऊंचाई पर है।
1: संवसारातलो सगळ्यात व्हडलो क्रिकेट स्टेडियम आशिल्लो अहमदाबाद आनी आपल्या नामनेच्या क्रिकेट मैदाना खातीर प्रसिद्ध आशिल्लो मेलबर्न हे भारत आनी ऑस्ट्रेलिया हांचे मदल्या खेळ आनी सांस्कृतिक बंधांचे प्रतीक आसा अशे दोनूय देशातल्या घट संबंधांचेर उजवाड घालतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी भुवनेश्वरातल्या ओडिशा कृषी आनी उद्देगीक विद्यापीठांत उक्त्या दर्यातल्या नुस्त्या संपत्तीच्या शाश्वत उपेगा खातीर राष्ट्रीय अभियानाचे उक्तावण केले। निळ्या अर्थव्यवस्थेक राष्ट्रीय समृद्धीचे परिवर्तनकारी इंजीन अशे वर्णन करून तांणी तरणाट्यांक आधुनिक तंत्रगिन्यानाचेर आधारिल्ली नुस्तेमारी आनी दर्यावेलो वेवसाय विकसीत भारताची आधारशिळेच्या रुपान आपणावपाचो उलो मारलो। भारत अफगाणिस्तानाची जोड समितीची चौथी बसका आयज नवी दिल्लीत जाली। हातूंत मानवतावादी मदत, उदरगत भागीदारी, अन्न सुरक्षा, भलायकी सेवा, क्षमता बांधणी, शिक्षण, खेळ, वेपार, विजा आनी संपर्क वेवस्था हांचे सयत द्विपक्षीय संबंधाच्या सगळ्या बाबतीतलो नियाळ घेतलो। बसकेची सहअध्यक्षता विदेश मंत्रालयाचे जोड सचिव एम आनंद प्रकाश आनी अफगाणिस्तानाचे विदेश मंत्रालयाचे महासंचालक शुएब बरलाई हांणी केली। भारताचे दिकेन येवपी एलपीजी टँकर इराणाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात बाधित जाल्ल्याचो समाज माध्यमावेल्यान पसरिल्लो दावो सरकारान भायर आयला। प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्टचॅक विभागान हो दावो फटीचो आशिल्ल्याचे म्हळा। सध्या शेअर जाता ती प्रतिमा पोन्नी आसा आनी ती फाटल्या वर्सा येमेनाच्या एडेन दर्यादेगे लागसारच्या एम व्ही फाल्कोन ह्या कॅमेरूनचो ध्वज आशिल्ल्या एलपीजी टँकराच्या स्फोटा उपरांत लागिल्ल्या उज्याकडेन संबंधित आशिल्ल्याचे पीआयबीन स्पष्ट केला। भारतान आपल्या 100व्या ग्रँड मास्टराचे दिकेन काल गती मेळयली। 2026 वर्सा पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर राऊंड रॉबिनात निमणो जीएम नॉम मेळून कन्याकुमारीचो 17 वर्सा पिरायेचो अश्वथ एस हाका देशातलो 98व्या ग्रँड मास्टर जावपाचो मान मेळो। आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता। आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले। तो मेरेन नमस्कार।
2: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून उलयता। सांजेची बरोबर 6:35 जाता। आयकूंक येता कातारची कार्यावळ आनी हे कार्यावळीक पहिल्या सुवातीक तुमकां आयकूंक येता अंतोनीसन आनी फेल्सी यांच्या आवाजातले उगडास हे कातार कार्यावळीच्या पहिल्या सुवातीक।

0: लक्षण या कातराच्या संगतान
1: कातराची करवा हांगा स्वतः करवी तुमच्या सांगत आसलो तुमी सुस्मोगल इश्ट केदार आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यमातून बोलत आहो आता ऐकूया भक्ती गीताचा कार्यक्रम सुरेश वाडकर यांचे स्वरबंद केलेले हे गीत

শ্রোত আচ্ছায়া ভক্তিময় মৈফিলাত আপণ ऐकत असताना मनाला प्रसन्न करणारे मग मराठी भक्तिगीते अभंग भक्तिरसाचे सुनील गीते या भक्तीमधून भक्ती श्रद्धा सकारात्मकतेचे संदेश आपल्या हृदयापर्यंत पोचतील. चला तर मग सर्व चिंता बाजूला ठेवूया, भक्तिरसात तल्लीन होऊया.

किती सुंदर शब्द आणि किती मधुर स्वर, अशा भक्ती गीतामुळेच मनातील ताण हलका होतो आणि आत्मविश्वास वाढतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणता चिंती लागे ध्यान. नामस्मरणाची ही शक्ती

क्षतो आजच्या या भक्तिमय मैफिला सहभागी सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ईश्वराची कृपा, संताचे आशीर्वाद आणि भक्तीची ऊर्जा आपल्या जीवनात सदैव राहो ही सदिशा. मी तुमचा समित्र केदार आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सुरेल आणि भक्तिमय कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि ईश्वराचे नामस्मरण करत रहा. आता ऐकूया कोकणीमधून बातम्या.

0: तर आम्ही प्रत्येक फार्मरा मागणीनुसार ते आम्ही हाडून त्यांना सप्लाय करतात. शिवाय प्रायव्हेट नर्सरीक मेळटात त्यो.
1: म्हणजे ही जी कलम आसा ती बऱ्या नर्सरी कडल्यान घेवपाक जाय.
0: हय, बऱ्या नर्सरी
1: सरकारी फार्मा कडल्यानूच
0: घेवपाक जाय.
1: कित्याक थंय म्हणजे प्रमाणीत जे आसा तेच
0: तेच बरे. आणि शक्यतो रजिस्टर्ड जे नर्सरी असतात त्यांच्या कडल्यान प्लांटिंग मटेरियल घेतल्या बऱ्या पडटा.
1: म्हणजे सरकारी यंत्रणेकडे रजिस्टर्ड जी नर्सरी असतात त्यांच्या कडल्यान घेवप बरे.
0: घेवप बरे.
1: असे रस्त्यार बी कोण घेऊन बसतात त्यांच्या कडल्या घेवप योग्य नाही.
0: योग्य नाही.
1: आता जाती खंयच्यो खंयच्यो गोंयांत रोव येतात सांगा पळय.
0: गोंयांत
1: त्या शिवाय आणि
0: बरोबर गोंयांत जातो म्हणल्यार आता जवळपास गोंयात एक 40 जातो जातात. पण जर कमर्शियली आम्ही पोहोचवा गेले जाल्यार गोवा मानकुराद बरो असा, मुसराद, हिलारिओ, मांगलेश आणि आता आम्ही रत्नागिरी हापूस सुद्धा गोयात खूप लायतात. खूप मागणी असा त्याका, कारण तो हापूस त्याचे ज्यूस कंटेंट चढ असा आणि तो बाहेर वयता. त्यामुळे हापूस रत्ना ही जी हापूस रत्ना हा ती डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठात तयार केल्यो दापोली. त्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात डिमांड असा आणि त्यो जर बरे हे जाय उत्पन्न जाय जाल्यार त्यो लावच्यो.
1: म्हणजे आता दापोली हो जो भाग असा कोकणानूच पडटा. थंयची जमीन आणि गोयची जमीन साधारण
0: एकच असा.
1: आमचे हवामान जे असा म्हणजे वेदर जो असा तो साधारण क्लायमेट सगळे तेच असा. म्हणजे ह्यो जाती गोंया बरे येऊक शकता.
0: हय बरोबर.
1: आणि येता असं तुम्ही बरं. आता एकदा ती कलमा रोयली की त्याची काळजी कशी किती घेऊ शेतकऱ्यांनी?
0: म्हणजे पहिले पळ्यात ज्यांना आम्ही तो फोणकोलो जेव्हा हे केलो त्यांना तिथून थोडे जंतुनाशक घालपा जाय जेणेकरून त्या फोणकोलान वायटी किंवा मुयो बियो ते लागचे ना म्हणून जंतुनाशक घालपाचे. म्हणल्यार ते जंतुनाशक म्हणल्यार निमकेक निमूळ पेंट जी म्हणटा आम्ही ती. नंतर त्या फोणकोलान पहिले आम्ही 4 कायली शेण सारी घालपा जाय, 1 किलो रॉक फॉस्फेट, 1 किलो मसुरी फॉस्फेट, ते घालून तो फोणकोलो मातीन फूल भरून घेऊ.
1: म्हणजे एक खोणकोल मारले की पहिली भीतर ते कंपोस्ट
0: सारे सगळे घालून दवरपाचे. रॉक फॉस्फेट ना मिक्स करून
1: मिक्स
0: करून घालपाचे. आणि जर तुमका सारे मेळ उपलब्ध ना किंवा तुमका सारे परवडना जाल्यार लिफी वेजिटेबल्स म्हणजे जो पाला पाचोळो असता तो भरपूर घालपाचो. तो कुसून मागीर त्याची सारे जाता.
1: आता हे काम केन्ना करप?
0: हे काम शक्यतो मे महिन्यात करपाचे.
1: म्हणजे खोणकोलान हे घालपाचे तयार
0: जावपाक जाय आणि ते कुसून बी मागीर तिथून तो जंतू बिंतू सूर्याक किरणांनी ते मरता भीतर असले सगळे. आणि मागीर ज्यांना एकदा पाऊस पडलो की मागीर तुम्ही प्लांटेशन करपाक सुरू करपाचे.
1: आणि या दिसांनी प्लांटेशन
0: करूं येता.
1: आधी ते कितले भीतर रोवप फोणकोलान? ग्राफ्ट हाडटा.
0: जेव्हा ग्राफ्ट आम्ही हाडटात त्यांना एक सदांच काळजी घेऊन जाय. जो ग्राफ्टाचा रूट बॉल असता जी पिशवीन जो रूट बॉल असता तो सारखो काढपा जाय. पिशवी सारखी काढली ते मुळाक डॅमेज जावपा जायना.
1: म्हणजे पृथ्वी जी पिशवी असा पोती असा ती ब्लेडीन
0: कातरपाची सांभाळून काढपाची. आणि तो जो जे कलम असा ते फोणकोलाच्या मधोमध लावपाचे. आणि लायताना अशी काळजी घेऊ जाय तर ग्राफ्ट जे हा ते मातीच्या लेवलान 4 सेंटीमीटर वयर असपा जाय.
1: जॉईंट असा तो
0: मातीक लावून फावना. कित्याक जर मातीक लागलो जाल्यार मागीर तो पाड जातलो कुसून. त्यामुळे तो 4 सेंटीमीटर वयर असपा जाय. आणि जेव्हा आम्ही लायतले त्यांना तो मधोमध लावून मातशी ती माती चिडून घेऊपाची आणि वयल्यान फोणकुलो बंद करपाचो. आणि मागीर समजा ग्राफ्ट हे वीक असा जाल्यार त्याका एक बडी बांधून किंवा एक किती सपोर्टाक दिगी दिवपाची जेणेकरून ते बेंड जाऊन मरचे ना. आणि तशी करून त्याची वाढ बरी जातली. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा प्लांटेशन झाले की त्याका मागीर बैल किंवा जनावरांपासून मात्शी सावधगिरी बाळगूप जाय.
1: म्हणजे त्यांच्या जनावरांपासून काळजी घेऊ
0: विल्ल्यो बी असे करून जाता.
1: आणि आता कुंपण घालपाक सरकार
0: सबसिडी
1: दिता ताचो फायदो
0: शेतकऱ्यांक घेऊ मेळटा.
1: एक एक झाडाक विल्ल्यो बांधच्या परत
0: सगळ्या प्लॉटाकच जर कुंपण घालून घेतले जाल्यार सरकार सबसिडी दिता.
1: आणि असे रोयल्या उपरांत मागीर फुडें ताची काळजी किती घेऊ? एक म्हणजे ह्या पावसाच्या दिसांनी थंय म्हणजे उदक साचून देऊन फावना.
0: उदक साचून देऊन फावना सगळ्यात गरजेची वस्तू म्हणजे उदक साचले की ती मागीर रूट जे मूळ असा ती कुसतात. आणि मागीर त्याची वाढ जायना किंवा एक झाड मरप कलमा मरप. मागीर शेतकार आमकां विचारता की आम्ही लायले असे असे झाले. त्यामुळे त्यांना हे खबर असना की ते उदक थिंगा कुसपात दिवपा जायना.
1: उदक ते साचून
0: साचून दिवपा फावना.
1: बरे भाऊ मागीर पावसाळो सोपलो काय ना मागीर फुडें त्याची कशी किती काळजी घेऊ?
0: एकदा पावसाळो सोंपलो की मागीर

0: तेका एक 20 ते 25 लिटर उदक हातान किंवा पायपान दिवंक फावता,
1: सद्दां दिवचें पडटलें काय
0: किंवा 1-2 दिसान इंटरवलान दिवपाक जाता,
1: डेली म्हणजे पहिल्यान
0: पहिल्यान दिला
1: नियमीत दिवचे पडटा,
0: नियमीत दिवचे पडटा. मागीर एकदा 5 ते 6 वर्सांचे झाड जातले तेन्ना मागीर तेका एक 1/2 किलो एनपीके म्हळ्यार नत्र, स्फुरद आनी पलाश हे 1/2 किलो दिवपाचे. आनी शक्यतो हे दिना जाल्यार जाता, पूण ऑर्गेनिक कंपोस्ट जे आसा, जे शेणखत किंवा हे म्हणटा ते सदांच चालू करपाचे, वर्सांतल्यान 1 ते 2 फावट दिवपाचे, तेंका आळी घालून रिंग सिस्टमान दिवपाचे.
1: म्हणजे रसायनिक सारे दिवपाकूच जाय असं ना, हे जे आमचे सेंद्रीय खत असा त्याचा वापर केल्यास चढ
0: आणि बरं
1: आणि बरं आणि हे नियमित वर्सान वर्स करपाक जाय. आणि त्याच्यावर मागीर अशी वखदां बी कसली मारची पडटा?
0: वखदां म्हळ्यार जेव्हा एक झाड व्हडले झाले, बाबा 10 वर्सांचे झाले, ते आफ्टर 6 इयर्स एक्च्युली ते फ्रुट्स दिवपाक लागता, पूण किती असा जेव्हा 10 वर्सांचे झाड जाता तेव्हा त्याला रोगाचा प्रादुर्भाव जाता, रोग किडी लागतात. तितू म्हळ्यार पहिले मेन कीड म्हळ्यार तुडतुडो जो लागता, तो तुडतुडो कितें करता, पानाची जी चवरी असता तितूंतल्यान भितर वचून तो पानां खाता आणि मागीर ते झाडाक प्रॉब्लेम जाता, ते झाड जायना, ते झाड मरता. ते जर आटोक्यात हाडपाक जाय जाल्यार तेका 15 लिटर मोनोक्रोटोफस हे मिक्स करून झाडाचेर मारपाचे.
1: म्हणजे 15 लिटर उदक आणि तितले कितले वखत लागचे?
0: 15 लिटर 10 लिटर समजा घेतले तुम्ही उदक, तितून 2 ते 3 ml मोनोक्रोटोफस घालून फवारणी करपाची.
1: आणि हे पंप घेऊनच करते,
0: पंप म्हणजे जर झाड वाढ असत जर गटूर स्प्रे रस्ता वाढलो तिथून केल्या बऱ्या पडतं, इफेक्टिव्ह जाता. दुसरी म्हणल्यार फळमूस असा, फळमूस म्हणजे ही कीड जी असता ती सालीक लहान बुराक करता आणि तिथून तात्या घालता आणि जी तात्यातल्या मागीर ते मूस भायर येऊन फळां खाता आणि ते फळांक मार्केट व्हॅल्यू कांयच नसता. जो असे फळ जी दिसली ती फळ काढून तुम्ही नष्ट करून उडोवपाची. तितूक हे जे कल्चरल ऑपरेशन असा हेच म्हणल्यार कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन म्हणता पळय हेच मेन असा तितू.
1: याशिवाय रोग बी कसला लागता?
0: रोग म्हणल्यार भुरी रोग हो एक लागता, म्हणल्यार जेव्हा आंब्याचे कलम व्हड जायता तेव्हा पानाचेर एक असो व्हाईट पावडरी ग्रोथ अशी जाता, ते फंगस असता, त्याच्यामुळे झाडाक फोटोसिंथेसिस म्हणल्यार जे तिची डेलीची जी प्रक्रिया असा ते करपाक फावना आणि ते झाड मरता. त्यामुळे त्याका भुरी रोग जर कंट्रोलात हाडपाक जाय जाल्यार वेटेबल सल्फर एक सिस्टमिक फंगिसाइड असा ते लावपाचे, किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड म्हणून एक फंगिसाइड मेळटा तेव्हा लायला उपकार,
1: स्प्रे
0: करपाचे
1: झाडाचे
0: हय, आणि ते 1 लिटराक 2 ते 3 ml घालपाचे.
1: बरे, वखदांचो चढ वापर करूंक फावना न्ही, म्हणटकूच केन्ना वखदां मारप? एखादी तुका कीट दिसली की वखदां मारपाक जाय, काय तेचे अमके एक पॉप्युलेशन असे दिसले की मागीर ते वखदां मारप?
0: म्हळ्यार पहिली कितें आसा, जर एका झाडाकच समजा तुमकां कीड बी दिसली जाल्यार तुमी ते एकच झाडाकच मारल्यार बरें, कित्याक शक्यतो ज्यो आमगेल्यो इन्सेक्टिसायड फंगिसायड त्यो इल्ले सिस्टमीक बी मारप ना, कॉन्टेक्टूच मारल्यार बरो, नाजाल्यार त्यो खावपाक उपकार फावना. दुसरी गोष्ट म्हळ्यार जर ते प्रमाणात चड असा जाल्यार तुमकां हे करचेच पडटले, फवारणी करचीच पडटली.
1: म्हणटकूच अशे तरेन ताची ह्या आंब्याच्या कलमाची काळजी घेवची पडटली आणि अशी जर काळजी घेत जाल्यार फुडें बरें उत्पन्न मेळटा. उत्पन्न हे साधारणशे 7-8 वर्सांचे सुरू जाता आणि चडान चड उत्पन्न म्हणजे मॅक्झिमम जे उत्पन्न असं कितल्या वर्सांचे मेळटा? मागीर
0: चडान चड म्हणजे जेव्हा झाड 10 ते 15 वर्सांचे ज्या स्टेजीचेर असतात ते मॅक्झिमम उत्पन्न म्हणजे एक बरे कलम जे फुडें झाड जाऊन 1800 ते 1000 फळां दिता एक झाड.
1: बरे, तर गावकार बाब, आंब्याच्या लागवडीविषयी तुम्ही उपयुक्त अशी माहिती दिली, थोडक्यानं सांगले, देव बऱ्या करू.
0: देव बऱ्या करू.
2: स्टार आताच तुम्ही ऐकतले चावडेर एकारवेक आंब्याची लागवड या विषयाचेर किर्तीराज गावकर हांची प्रदीप लोटलेकर हांणी घेतिली मुलाखत आताच तुम्ही ऐकले. आता ऐकू येता चावडेर एकारवेक गानो गावडे आणि संगतीन सादर केले घुमट वादन आणि सुभारी वादन तुमच्या तुमकां ऐकूंक दिता.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चॅनल उलयता. आतां आयकूं येता आयज उरिल्ली मुखेल कार्यावळीची रुपरेषा बरोबर.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस, एम्बिशियस और विन-विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीपासून अंतराळ क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं ते म्हणाले.
2: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: महाराष्ट्रात कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल, असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का, यावर अभ्यास सुरू आहे, असंही ते म्हणाले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या तसंच जुहू इथल्या मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशनमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे बदल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्ध

0: विराम संपुष्टात आल्याचं जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर 6% जास्त वाढ नोंदवत प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. अमेरिकेनं आज बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणवरचे हल्ले थांबवल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासात पुन्हा हल्ला झाल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेने आज सकाळी इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. अमेरिकेच्या 2 दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. केरळमध्ये कोच्ची इथं आज ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक झाली. ब्रिक्स सदस्य देशांसमोर महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक समान आव्हानं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समारोप सत्रात सांगितलं. या समान मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यात ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय मंच महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. महिला मंत्रीस्तरीय मंचाच्या इतिहासातल्या पहिल्या संयुक्त निवेदनाच्या स्वीकृतीनं बैठकीचा समारोप झाला. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा महत्वाचा आधार असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या अशांततेबाबत अनेक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या संसदेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या या भागात लॉकडाऊन संचारबंदी लागू आहे. या भागात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ब्रिटिश नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला असून कैक जखमी झाले आहेत असं कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी सांगितलं. ब्रिटिश खासदार इम्रान हुसेन यांनीही या भागात सुरू असलेला रक्तपात आणि मनमानी अटकसत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अंतिम टप्प्यातलं आंदोलन करण्याचा इशारा जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं पाकिस्तानला दिला आहे. जेएसीचे नेते सरदार अमन खान यांनी कथित नाकेबंदी आणि लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा हवाला देत भारताकडे मानवतावादी मदतीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यम चॅनलता सांजेची बरोबर रातची बरोबर 8:15 आणि 19 सेकंद जातात. ऐकून येता गीत गजल हो कार्यक्रम आणि या कार्यक्रमात सुंदर अशी गजल तुमका ऐकून देता.

0: ह्या गजलाच्या सांगतान गीत गजल हो कार्यक्रम हांगा सोंपता. आतां बरोबर रातची 8:30 जातात. आतां आयकूं येता कलात्मक गोंय असो 15वो भाग. आनी ह्या भागाक तुमकां आयकूंक दिता कथा गायन सादर करता डॉ शाईश देशपांडे.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोंय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ. संशोधन, लेखन आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते, प्रथम नमन गणपते.
1: भाग 15 कथा गायन.
3: नमस्ते आयकोबेन, हांव डॉ साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्मक गोंय. कलात्मक गोंय आयकुबेनो प्रयोग जीवी कला प्रकारांत मुळावो प्रकार म्हळ्यार कथा गायन. आनी कथा कथनाच्यो ह्यो पद्धती, हे प्रकार आमकां पुराय देशभर मेळटात. रामायण, महाभारत आनी कांय कडेन विष्णू पुराणांतल्यो कथा प्रत्यक्ष आयकुप्यांच्या दोळ्या मुखार उबे करपाची तांक ह्या नाट्यात्मक गायन प्रकारा मदीं आसा. गोंयांत लेगीत अशा प्रकारच्यो गायन तरा कथनाच्यो पद्धती आसात, ताचे विशीं सांगतात ज्येष्ठ अभ्यासक श्री विनायक खेडेकार.
4: मुळात कथा गाथा असे आम्ही शब्द वापरतात, म्हणजे काणी. ही काणी दोन भाषेची असा, एक गद्य असा आणि दुसरी असती गावन काणी असा. हातूत थोडेसे ज्याका आम्ही अतिरंजित किंवा ती गाता असताना नाट्यात्मक पद्धतीन गाता आणि काणी सांगता असताना काय काणयो हातूतही बी परत विधीच्यो काणयो असा, काय काणयो ठराविक दिसाकच सांगपाच्यो, इतर वेळार त्यो सांगपाच्यो आसना. एक हांगा वेगळ्या प्रकारचे उदाहरण म्हाका दिवचे अशे दिसता. या कलांच्या संदर्भात कैरी असे एक वाद्य,

0: असे काय सात समजेर बाहेर काय एक काय कन्ने काय
1: काणयें बरोबर इतर जी काही खबरी असतात त्यो म्हणल्यार गद्यकाणी आणि गावन काणी झालीच आणि गुडुल्यां गायना गुडुल्यां गायना हा तरी खूप वडलो हे असा आणि कथा गायक ज्यांका बार्स असो शब्द वापरतात ते बार्स फक्त हांगा आदिवासी कुळमे लोकांच्यात मेळटात जे गुडुल्यां गायना करतात आणि त्या गुडुल्यां गायनात मुख्यत लोकमहाभारत आणि ते अशा पद्धतीन जाता ते लोकमहाभारताचे गायन गाणारो एक प्रमुख असता आणि बाकीचे आणि दोग तीग जण ताका साथ दिवपी अशी ती गायनाची पद्धत असा. आता हातून कित जाता तो काही विचारता सांगता आणि बाकीचे ताका केवळ साथ दिता दिता काही वेळा ताचे उत्तर जापय दिता आणि परत थंयच येवचे पडटा की खंयचोय लोककला प्रकार म्हणजे जीवन प्रणालीचे जिणेचे पडबिंब ते खैरी कौरव आणि पांडव हांका खैरी आणि पंडव अशी त्यांची नावा.
2: प्रांत खंयचो गोयांत
1: गुडुल्यां गायन फकत आदिवासी कुळमी या जमातींत जाता आणि ताका लागून ती काणकोण केपे आणि सांगे या तीन तालुक्यांनी मर्यादित असा. थंय गावपी असो गायन गावपी वेगळो असा असता आणि त्याचे बरोबर दोग तीग जण साथीदार बाकीचे ते करपाक आणि मधी उत्तर दिवपाक काही वेळा सांगपाकय बी अशी

ही जी पद्धत असं काय ना, ही पद्धत आमका काल्यांतही बी दिसता। ते हरदास कितीतरी प्रश्न विचारता किंवा सांगता आणि साथीदार तक प्रश्न विचारता, असे भाषेचे या गुडुल्या गायनात चालता। ज्यांना हा जिणेचे पडबिंब म्हणता, आमच्या मतान की कौरव खैरीव हे राजे, पण त्या गुडुल्या गायनात कितलंय काम धंदो केलो जाल्यार खैरीव पडता रे 3 महिने उपाशी। ते रानावनात वचून लाकडं मारप म्हणजे कुळम्यांच्या जीवनाची सगंध प्रतिबिंब असा। ते थंच्यान येतात घर येता असताना निर्शल्य करमालाच्या खोले घेऊन येतात आणि त्यांच्या हातून गांधारे आणि कुंती ह्यो दोघी बहिणी, ताका लागून मावशेन गांधारे

0: आयकुपानो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो.
1: कथा गायना
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कलां विशीं, म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अदीक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: आतांच तुमी आयकताले कलात्मक गोंय हाचो 15वो भाग कथा गायन. सादर करताले डॉ साईश देशपांडे. आतां बरोबर रातचे 8:45 जाता. कांय खिणांतच तुमकां आयकूंक येता समाचार संध्या. बरोबर 9 वरांचेर न्यूज एट 9 तुमकां आयकूंक मेळटलें. 9:15 स्पॉटलायट, 9:30 कंट्री वायड आनी 9:45 इनसायट तुमकां आयकूंक मेळटलें. परत पणजे केंद्रा वयल्यान तुमकां आयकूंक मेळटलें. बरोबर 10 वरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीन विदुशी किशोर ई आमोणकर हांचें गायन तुमकां आयकूंक मेळटलें, राग गोड मल्हार. तशेंच 10:30

श्रोत्या आतास तुम्ही ऐकत आले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम विदुषी किशोरी आमोणकर हांचे गायन आतास तुम्ही ऐकले राग गोड मल्हार. आता ऐकूंता कर्नाटक शास्त्रीय संगीत. हातून तुमकां ऐकूंता डॉक्टर एम बाल मुरलीकृष्ण हांचे गायन राग बिहाग तुमकां ऐकूंता.

Suona da Iconita Rock Canada Kuluhalam.

ತತ್ತಾಹ ಕುರೆ ಜನುರೆ ಗಮ ದಿರ್ತಗದುಂ ದಿರ್ತಗದುಂ ದಿರ್ತಗದುಂ.